ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो की आपलं आरोग्य कशा पद्धतीनं सुदृढ ठेवावं, त्याला आपण कशा पद्धतीनं सुरक्षित ठेवावं आणि आपल्याला जे वेगवेगळे आजार होत असतात त्याच्यापासून आपण स्वतःचं रक्षण कशा पद्धतीनं करायला हवं, आणि त्यासोबत जर आपल्याला असा कुठला आजार जाणवत सुद्धा असेल तर कुठल्याही पद्धतीचे स्वतःचे उपचार न करता किंवा आपण कुठले तरी ऐकून घरगुती उपचार न करता आपण तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं असताना आपण ते सहसा करत पण असतो आणि आरोग्यमंत्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच जागृती आपण करत असतो. आज आरोग्यमंत्र या कार्यक्रमासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सोलापूर येथील कान, घसा आणि नाक या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर जलील मुजावर. ते सर्जन आहेत, MBBS MS त्यांचं झालेलं आहे आणि सोलापूरमध्ये मुजावर हॉस्पिटल नावाचं त्यांचं एक खूप मोठं हॉस्पिटल आहे. खूप नामांकित असे डॉक्टर आहेत आणि ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कान, घसा, नाक याचे आजार कॉमन कुठले असतात आणि ते स्वतः सर्जन असल्यामुळे डेली त्या या गोष्टीला डील करतात. ऑपरेशन असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक गंभीर आजार असतील कान, घसा आणि नाक या संदर्भातले, तर त्याच्यावरचे जे ऑपरेशन्स आहेत ते डेली करतात, डील करतात त्याशी. त्यामुळे त्यांना निश्चितच याचा खूप मोठा अनुभव आहे आणि त्यांच्या या अनुभवाचं आपण कथन जे आहे ते आज ऐकणार आहोत आणि आपल्याला याच्यातून खूप चांगली अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे. डॉक्टर जलील मुजावर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
3: नमस्कार संजय.
2: डॉक्टर जलील जी, जसं मी आता एक छोटासा पाठ सांगितला की आपण एक सर्जन आहात आणि सोलापूरमध्ये नामांकित आहात. सोलापूरच नाही तर मराठवाडा असेल, आपण महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलं तर आपण जे काही एकदम जटिल आणि अतिशय असे गंभीर ऑपरेशन असतात ते आपण केलेले आहात आणि त्याच्यामुळे आपलं नाव पण खूप मोठं झालेलं आहे. तर आपण काय सांगू इच्छिता की कान, घसा आणि नाक हे माणसाच्या शरीरातले किती असे महत्त्वपूर्ण पार्ट आहेत?
3: ॲक्च्युली आपल्या शरीराचे जे एंट्री पॉईंट्स आहेत ते कान, नाक, घसा आहेत. त्यामध्ये घसा हे फार महत्त्वाचा अवयव आहे, जिथून आपण सेवन करतो, जे आपण डाएट घेतो, जिथून आपण बोलतो. तर स्वरयंत्राचे आजार आहेत, त्याच्यात खाण्यापिण्यात त्रास होण्यासारखे आजार आहेत, त्यात कॉमन टॉन्सिलचे आजार आहेत, आता गुटखा सेवनमुळे होणारे कॅन्सरसारखे आजार आहेत, आवाज बदलणे हे जास्त व्हॉइस वापरणे किंवा फॉल्टी आवाज वापरणे याच्यामुळे बदलणारे आवाज आहेत, तर हे घशाचे निगडीत हे फार कॉमन आजार आहेत. नाकाचे निगडीत जर विचार केला तर सध्याचं हे जे वातावरण आहे हे फार पोल्युटेड आहे. जे डस्ट आहे ते डस्ट नसून त्याच्यामध्ये बरेच केमिकल ॲड आहेत. आता क्या कन्स्ट्रक्शनमधल्या डस्ट आहेत, परत आपल्या ह्या व्हेकलच्या डस्ट आहेत, प्लॅस्टिकच्या डस्ट आहेत, त्याच्यामुळं नाकामध्ये ॲलर्जी हा एक फार म्हणजे कॉमन आजार सध्या झालेला आहे. आणि नाकात हाड वाढल्यामुळे जे श्वसन प्रक्रियेत जे बाधा होते ते एक त्याच्यातला कॉमन आजार आहे. कानाशी निगडीत जर बघितलं तर कानातून पू येणे, कानाचे पडदे फाटणे, ऐकायला कमी येणे किंवा कानात आवाज येणे, चक्कर येणे, ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे कॉमन आजार आहेत. तर कान नाक घशात हे दिसून येणारे एक जनरल पॉप्युलेशनमधले आजार आपण सध्या डेली ओपीडीमध्ये बघत असतो.
2: अच्छा, आता जसं की आपण म्हटलं की हे कान घसा आणि नाक या संदर्भातले जे कॉमन आजार आहेत, पण ह्या कॉमन आजारासाठी आपल्याला असे खूप सारे डॉक्टर्स आपल्याला ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा दिसून येत नाहीत. मग याच्यामुळे रुग्णांचं किंवा जे कॉमन लोकांचं आहे त्याचं दुर्लक्ष जास्त होतं आणि पुन्हा खूप मोठा आजार झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतात का, असं काही होतं का?
3: डेफिनेटली आपल्याकडे हेल्थ सिस्टम त्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं बऱ्याच वेळा छोट्या गोष्टीसुद्धा निग्लेक्ट केल्या जातात. पहिलं तर पेशंटकडूनच निग्लेक्ट केलं जातं कारण आपल्या पब्लिकमध्ये ते अवेअरनेस नाही. त्याच्यानंतर त्याचे तज्ज्ञ कोणत्याही आजाराचा इलाज जेव्हा तुम्ही तज्ज्ञाकडे जाता तेव्हाच व्यवस्थितपणे होऊ शकतं फर्स्ट स्टेजपासून. पण आपल्याकडे ते इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आपली पब्लिक पहिलं अंगावर काढते, लगेचच दाखवत नाही आहे. दाखवलं तरी ते तज्ज्ञ डॉक्टर नसतात. आपण एक आपले जे हेल्थ डॉक्टर आहेत पेरिफेरीचे ते पाहतात, तिथून ते जेव्हा त्यांच्या कंट्रोलमध्ये येत नाहीत तेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचतात. तर डेफिनेटली एक छोटीशी गोष्टसुद्धा फार मोठी झालेली असते. तर माझं असं म्हणणं आहे की आपण हे मोठ्या आजारापर्यंत त्याचं निर्माण होईपर्यंत एखादी छोटी गोष्ट जरी आपल्याशी झाली तर हेल्थ हे फार महत्त्वाचं म्हणजे इश्यू आहे. तर प्रत्येक पेशंटने त्या त्या तज्ज्ञ डॉक्टरांना जर दाखवलं तर ते अगदी सुरुवातीलाच तो आजार बरा होण्याची फार जास्त शक्यता असते. तर मला असं म्हणायचं की आपण जेव्हा एखादी गोष्ट कानना घशात जर काय त्रास होत असेल तर त्या त्या तज्ज्ञाला दाखवलेलं आणि इलाज केलेलं फार बरं राहील की अगदी थोडक्यात ते आटोपात येईल.
2: मग आता याच गोष्टीला लागून जो पुढचा प्रश्न येतो तो असा येतो की हे समजायचं कसं, कारण कानाच्या आतला भाग असतो, नाकाच्या पण आतला भाग आहे, घशाच्या आतला भाग आहे आणि हे काही कॉमन सिम्पटम्स नाही आहेत की जसे कॉमन आजार असतात. मग ते आपण समजायचं कसं की माझ्या कानामध्ये त्रास होतोय, नाकामध्ये त्रास होतोय, घशामध्ये त्रास होतोय?
3: कानाशी निगडीत जर बघितलं तर कान दुखणे, कानातून पू येणे किंवा चक्कर येणे, कानात वेगवेगळे आवाज येणे किंवा ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे फार म्हणजे लगेचच आपल्या लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण लगेचच कानना घसा तज्ञाला दाखवू शकता आणि त्यांचा एक महत्त्वाचा तुम्ही सल्ला घेऊन त्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकता. आता घशासाठी जर बघितलं तर घसा दुखणे, आवाज बदलणे, खाण्यापिण्याला अडथळा तयार होणे किंवा घशात सूज येणे असे प्रकार झाले तरी आपण कन्सल्ट करू शकतो. नोज ब्रीदिंग प्रॉब्लेम जर होत असेल तर आपण कानना घशा तज्ञाशी संपर्क साधू शकता, कारण श्वास घेणे हे सुद्धा फार महत्वाची प्रक्रिया आहे. तर नाकाशी निगडीत आता शिंका येणे, सर्दी होणे, वारंवार सर्दी होणे, सायनस सारखे आजार निर्माण होणे, त्याच्यामुळे बऱ्याच दिवस राहिल्यामुळे हेडेक होणे ह्या जर गोष्टी असतील तर आपण त्या कानना घसा तज्ञाकडे लगेच जाऊन दाखवू शकता.
2: अच्छा, आता याच्यासोबत आता दुसरा जो एक विषय येतो तो असा की जर समजा कानाचा, घशाचा किंवा नाकाचा जर असा कुठला आजार झाला असेल तर त्यावेळेस बरेच जण काय करतात की सेल्फ मेडिकेशनचा भाग करतात, म्हणजे मेडिकलमध्ये जाणं, कान दुखतं काहीतरी द्या, मग ते काहीतरी ड्रॉप देणं, किंवा नाकामध्ये काहीतरी त्रास होतोय म्हणून तर नाकातला पण ड्रॉप देणं किंवा तुम्ही काहीतरी घ्या, घशामध्ये दुखतंय तर काहीतरी विक्सच्या गोळ्या घ्या किंवा काहीतरी तुम्ही असं करा. तर असं बऱ्याच वेळेस होतं, तुम्हाला काय वाटतं की यावेळेस?
3: हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपल्याकडे मी सुरुवातीलाच म्हणण्यासारखं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर फार कमी आहे, डॉक्टर्स फार कमी आहेत आणि लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळं हा भाग केला जातो. मला असं म्हणायचं आहे कोणत्याही आजाराचं निदान करून ट्रीटमेंट करणं हे म्हणजे पॉईंट टू पॉईंट झाल्यासारखं होईल. पण एखाद्या वेळेस आपण हे न करता उगं कान दुखते म्हणून मेडिकलमधून औषध घ्यायचे, पण कान दुखण्याचे 100 कारणं आहेत, घसा दुखण्याचे 100 कारणं आहेत, किंवा नाकाचा त्रास होण्याचे बरेच कारण असतात. जर तुम्ही त्या तज्ञाकडे गेलं तर ते कान दुखण्यामागचं कारणही स्पेसिफिकली ते बघू शकतात आणि त्या स्पेसिफिक ट्रीटमेंट ते करू शकतात. आपण नुसता कान दुखतो म्हणून, कान वॅक्समुळं दुखू शकतो, कान फुटल्यामुळं दुखू शकतो, कान जखम झाल्यामुळं दुखू शकतो, आपण एक पेन किलर घ्यायचं आणि कानात ड्रॉप टाकायचं, हे जे ट्रीटमेंट आहे ते तुमच्या त्या प्रॉब्लेम ओरिएंटेड झाली परंतु डिसीज ओरिएंटेड होत नाही, त्या आजाराशी निगडीत नाही झाली ते. त्याच्यामुळं हा आजार जरी तुम्हाला टेम्पररी बरा वाटला तरी तो जर समजा कान दुखण्याचं कारण जर कान फुटलेलं असल्यामुळे दुखत असेल आणि आपण वॅक्सची ट्रीटमेंट करतोय तर डेफिनेटली ट्रीटमेंट रॉंग वेने जाते आणि मग त्याच्याप्रमाणे तो आजार वाढतो आणि मग एक ऑपरेशनसारखी स्टेज येते किंवा इमर्जन्सीज होतात. ज्या गोष्टी 10 रुपये 20 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारखे 50 100 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारख्या गोष्टी हजारोमध्ये जातात. तर ते टाळण्यासाठी मी म्हणल्यासारखं की एखादा जर आपणाला त्रास होत असेल तर त्याचे तज्ज्ञ जर तुम्ही दाखवून घेत असाल तर एक स्पेसिफिक ट्रीटमेंट होते, म्हणून तज्ञांशी सल्ला करून घेतलेलं बरं.
2: अच्छा श्रोतेव, आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमामध्ये जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर जलील मुजावर यांच्याशी. ते सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत आणि आज आपला योगायोग आहे की ते आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला किमान आपण कान घसा आणि नाक या संदर्भातले जे आजार असतात किंवा त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. जसं की आपण आता पाहतो की जसं सीझन बदलला, ऋतुमान बदलला की काही आजार होतात, समजा जसं की सर्दी खोकला पडसा होणं, ताप येणं, मलेरिया होणं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, उन्हाळा खूप आला तर सनबर्न होणं, अशा गोष्टी असतात. मग असं काही सीझन बदलल्यानंतर सुद्धा कान नाक घसा असा काही त्रास होत असतो का?
3: सीझन बदलल्यानंतर फार तर नोज आणि घशाचे म्हणजे नाक आणि घशाचे त्रास होतात बऱ्याच लोकांना. एकदम वातावरण बदलल्यामुळं आपली बॉडी त्याला ॲक्सेप्ट करण्यात थोडा वेळ घेते. त्या दरम्यान घसा दुखणे, टॉन्सिलवर सूज येणे, घशाचे इन्फेक्शन होणे किंवा सर्दी होणे, नाकातून पाणी येणे, शिंका येणे, नाक ब्लॉक होणे हे प्रकार होऊ शकतात पर्टिक्युलर सीझन बदलल्यानंतर. तर त्याचा तेवढा सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आपल्या म्हणजे तुमचे जे रुटीन फिजिशियन असतात किंवा जे आपले फॅमिली डॉक्टर असतात त्यांच्याकडून तो तेवढा आजार तुम्ही बरा करून घेऊ शकता.
2: अच्छा, खरं तर आपण सर्जन आहात पण आपल्याला एक अजून आणखीन एक असा कॉमन प्रश्न विचारायचा आहे की जसा आजकाल आपण पाहतो मोबाईलचं युग आहे, त्याच्यामुळे निश्चितच माणूस 24 तास त्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, एकतर पाहण्यामध्ये नाहीतर ऐकण्यामध्ये. मग ऐकण्याचं माध्यम म्हणतं की कानामध्ये इयरफोन घाला आणि ते ऐकत राहा नेहमी, त्याच्यामुळे निश्चितच ऐकण्याची क्षमता असेल किंवा कानाचे असे कुठले आजार उद्भवू शकतात का?
3: अगदी बरोबर आहे, महत्वाचा प्रश्न आहे हा की आजकाल जे हेडफोन वापरले जातात कानामध्ये जे इयरबड्स ठेवतात आतमध्ये जे ठेवतात ते फार चुकीचं आहे. आपल्या तिथून जाणारा साऊंड हा डायरेक्टली आपल्या कानाच्या पडद्यावर म्हणजे कानाचा पडदा म्हणजे अग्नी मेंदूचा पडदा आपण म्हणू शकतो त्याच्यावर त्याची त्या साऊंडची बॉम्बार्डिंग होत असते. तर आपण ते डायरेक्ट साऊंड देऊन हा जर प्रकार कंटिन्युअसली राहिला तर लवकरच ते बहिरेपणा येण्याचे चान्सेस असतात किंवा साऊंडची इंटेन्सिटी जर कंटिन्युअसली म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जर जात असेल तर चक्कर येणे, डोकं दुखणे असे प्रकार होऊ शकतात. तर साऊंड हे आपण डिस्पर्स होऊन जायला पाहिजे आपल्या कानामध्ये तर नाके डायरेक्ट जायला पाहिजे. तर जर तुम्ही इयरबड ठेवत असाल तर तुम्ही डायरेक्ट साऊंड तुमच्या ब्रेनकडे पाठवतात आणि हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे जर तुम कानात इयरबड ठेवणे हे तर मी म्हणेन 100% चुकीचं आहे. त्याच्यावर कानावर ठेवणारे जे इयरफोन्स आहेत ते तुम्हाला जर टाळणं शक्य नसेल तर ओव्हर द इयर हे तुम्ही वापरू शकता. ते कमी स्लो साऊंडमध्ये ना की तुम्ही जे कानात ठेवताय ते चुकीचं आहे.
2: नाही पण त्याला काहीतरी असं आपण हे ठेवू शकणार कारण आता आपण पाहत आहोत की मार्केटमध्ये तर किती तर नवीन नवीन प्रकारची इयरबड्स येत आहेत जे की कानामध्ये घातले जातात ब्लूटूथपासून ते बरेचसे आणि त्याला अवॉइड करणं पण तेवढ्या सहजासहजी शक्य होत नाही. तर आपण असं दिवसातला काही टाईम फ्रेम ठरवू शकतो का की एवढ्या वेळेस वापरा किंवा न वापरा असं काही सांगू शकता?
3: अगदी साऊंड जर तुम्ही कंटिन्युअसली 8 तास वापरत असाल डायरेक्ट इयरमध्ये फोन ठेवून तर जे लोक 50 ते 60 वर्षाच्या वयात बहिरे होतात ते 30 ते 40 वर्षाच्या वयातच बहिरे होऊन जातील. आणि ऐकणे ही प्रक्रिया बघण्या पाहण्यासारखी आहे. डोळे जेवढे महत्वाचे आहेत तेवढे ऐकणे सुद्धा महत्वाचं आहे. तर आपणाला जर तो बहिरेपणा नको आहे, लवकरच बहिरे व्हायचं नसेल तर आपल्याला हे टाळावं लागणार आहे. आणि मला असं म्हणायचं की ज्या कंपन्या हे इयरबड्स बनवतात त्यांनी अगदी हे म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं. तर त्यांनी त्या प्रकारात मॉडिफिकेशन करून ओव्हर द इयर ठेवण्याचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते लॉन्च करायला पाहिजे जे आपल्या हेल्थला ड्रॉमा देतात. असे ऑब्जेक्ट्स बनवणं हे मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा तो फार मोठा रिसर्चचा भाग आहे पण त्याच्यात सुद्धा इम्प्रूव्ह आला पाहिजे. आणि मी एक काना घसा तज्ज्ञ म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही कानामध्ये ठेवत असलेले इयरबड हे अगदी चुकीचे आहेत. तुम्ही कानाच्या वर ठेवू शकता आणि ऐकू शकता.
2: अच्छा, श्रोते, परत एकदा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की आपण डॉक्टर जलील मुजावर, जे ENT सर्जन आहेत, सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. याच्यासोबत आणखीन एक असा विषय येतो, तो म्हणजे की जसं लहान वयातले मुलं असतात किंवा मिड रेंजमधले, म्हणजे साधारणतः तरुण आणि वयोवृद्ध, तर यांच्या कान घसा आणि नाकाच्या संदर्भातल्या आजारामध्ये अशी काही वर्गवारी असते का? किंवा समजा आता एखादा तरुण असेल किंवा वृद्ध असेल, तो सांगू तर शकेल किंवा मला कमी ऐकायला येतं किंवा माझ्या नाकामध्ये प्रॉब्लेम आहे. लहान मुलांमध्ये जर असं असेल तर मग त्यासाठी काही जे कोणी पालक असतील त्यांनी काय असं काळजी घेतली पाहिजे?
3: अगदी बरोबर आहे. लहान मुलं ऐकत नाहीत किंवा बोलत नाहीत हा प्रकार आपल्याला फार उशिरा समजतो, कारण त्यांना ते समजणे आणि सांगण्याची प्रक्रिया फार लेट असते. तर आजकाल आपण आता बऱ्याच आता लहान मुलांच्या हॉस्पिटल्समध्ये आपण हे म्हणजे अवेअरनेस दिलेला आहे की जो जन्मलाय मुलगा तो खरंच ऐकतो का आणि तो भविष्यात बोलू शकेल का, हे पाहण्याच्या काही टेस्ट आहेत. तर आपण ते स्क्रीनिंग टेस्ट करत असतो. बेरा नावाची एक टेस्ट आहे, वई नावाची एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तो जन्मलेलं बाळ ऐकतं का हे आपण त्या टेस्टनुसार माहीत करून घेऊ शकतो. आणि फिजिकल एक्झामिनेशनसुद्धा करतो आपण, कानाची एंडोस्कोपी करतो, कानामध्ये पडदा आहे का, कान व्यवस्थित आहे का. तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक जन्मलेल्या मुलाची कानना घशाची टेस्ट होणं फार आवश्यक आहे. त्यातल्या त्यात कानाची टेस्ट फार महत्वाची आहे, कारण
2: ज्या वर्षापर्यंत ही करावी,
3: अगदी आपण ते जन्मलेल्या बाळापासून ते 2 वर्षाच्या आत आपल्याला हे रिपोर्टिंग होणं आवश्यक आहे. कारण जर एखादं बाळ ऐकत नाही हे प्रक्रिया जर आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आत कळाली, तर आपण त्याचा इलाज म्हणजे सर्जिकली म्हणा किंवा फिश थेरपीने किंवा हिअरिंग एड्स देऊन आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो. पण जर ते हे प्रक्रिया जर आपल्याला 2-3 वर्ष 4 वर्षाच्या दरम्यान जर जाणवली, तर ते ऐकण्याच्या प्रक्रियेत इम्प्रूव्हमेंट करणं, किंवा प्रत्येक माणूस हा ऐकल्यामुळेच बोलतो, तर बोलण्याची प्रक्रिया डेव्हलप फक्त ऐकण्यामुळे होत असते. एखादा मुलगा जर ऐकतच नसेल जन्मल्यापासून तर तो बोलणार सुद्धा नाही. त्याच्यामुळं आपल्याला ऐकण्याच्या प्रक्रियेचा तपास लवकरात लवकर वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे. त्याचं निदान करून त्याचं इलाज 2 वर्षाच्या वयाच्या आतच ते व्हायला पाहिजे, तरच तो ऐकली आणि बोलल पण. पण बऱ्याच वेळा आता आपण बघतो की ऐकण्यात ऐकत नाही किंवा बोलत नाही, मुलगा बोलत नाही म्हणून आमच्याकडे येतात लोक वयाच्या 10 वर्षाच्या वयात, तेव्हा आमच्या लक्षात येतं की ते ऐकत नाही आहे आणि ऐकत नाही म्हणून बोलत नाही. मग त्यावेळी जेव्हा आम्ही त्यांच्या ऐकण्याबद्दलचे रिपोर्टिंग करतो किंवा ट्रीटमेंट करतो तेव्हा ते ऐकतील तर खरं, पण बोलण्याची प्रक्रिया तोपर्यंत लेट झालेली असते, त्यामुळे बोलण्यात तेवढा फ्लुएन्सी नसतो. म्हणून बोलणे हे जर आपल्याला लवकर यायला पाहिजे किंवा ऐकण्याची प्रक्रिया खरी ऐकणे हे आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे.
2: अच्छा, डॉक्टर जलील मुजावर, जे आपण खरं तर पाहायला गेलं तर दररोज खूप म्हणजे असे क्रिटिकल असे ऑपरेशन पण करत असता, अशा बऱ्याचशा रुग्णांना आपण म्हणजे फक्त सोलापूरच नाही तर थ्रूआउट महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा ठिकाणांसुद्धा आपल्याकडे अनेक पेशंट्स येतात आणि जे क्रिटिकल पेशंट झाले असतात असे ऑपरेशन करतात कान नाक घशाच्या संदर्भामध्ये. आणि आपण जर हे पाहायला गेलं असे ऑपरेशन्स वगैरे पाहिलं, तर तुम्हाला याची बेसिक गोष्ट कुठली वाटते की ह्या ऑपरेशनच्या लेवलपर्यंत ती केस येऊ नये याच्यासाठी अगोदरच काय प्रिकॉशन घ्यायला हवेत असं आपल्याला वाटतं?
3: कोणत्याही आजारांचे आपण मी तुम्हाला सुरुवातीला म्हणल्यासारखं जर त्रास होत असेल तर त्या तज्ज्ञाकडे जर आपण दाखवलं सुरुवातीलाच त्रास सुरू झाला तर त्याचं लवकर निदान होईल आणि लवकर ट्रीटमेंट होईल, जेणेकरून ते फार लेट होऊन ऑपरेशनच्या स्टेजपर्यंत येऊ नये. पण आता आपण जेव्हा पाहतो की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा ते फार उशीर होऊन आलेले असतात, त्यांचं हिअरिंग लॉस झालेलं असतं, मेंदूचा पडदा खराब झालेला असतो, कानात तुटलेले असतात, हाडामध्ये ते आजार गेलेला असतो, किंवा नाकाचे आजार अगदी ब्रेनपर्यंत गेलेले असतात, घशाचे आजार अगदी कंट्रोलच्या बाहेर गेलेले असतात. पण तरीसुद्धा आता या सध्याच्या प्रेझेंट युगामध्ये एंडोस्कोप आल्यापासून हे आजारसुद्धा आपण अगदी टोकाला जाऊनसुद्धा अगदी सुरळीतपणे बरे करू शकतो, कारण कानात जाणाऱ्या दुर्बिणी अगदी छोट्या छोट्या आहेत, आपण तिथपर्यंत जाऊन तो आजार बरा करू शकतो. भेस कल्ला म्हणजे अगदी ब्रेनच्या खालच्या भागातसुद्धा आपण नाकातून जातो आणि आपण तो आजार तिथं बरा करतो. पहिले जे अगदी फार मेजर ऑपरेशन व्हायचे ते मेजर ऑपरेशन अगदी आपण आता एंडोस्कोपीच्या याच्यामुळं अगदी सुरळीतपणे आणि सिम्प्लिफाईड करू शकतो. इवन कितीही मोठे आजार झाले तर कान नाक घशात अवेलेबल असलेल्या दुर्बिणीमुळं आपण हे ऑपरेशन अगदी सक्सेस रेटपर्यंत करू शकतो. हे आत्ताच्या तंत्रज्ञानाचा एक फार मोठा फायदा कान नाक घसा तज्ञाला झालेला आहे आणि आपण ते करतो.
2: डॉक्टर जलील मुजावरजी, खरं तर मी आता तुमच्या थोडंसं पर्सनल लाईफकडे येतो, कारण तुम्ही हे खूप टेक्निकली गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मेडिकली सांगितलेल्या आहेत, पण मूळतः तुमचं मूळ गाव हे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातलंच लोहारा तालुका या ठिकाणचं आहे. आपलं शिक्षण पण त्याच ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर आपण अंबाजोगाई इथं शिक्षण घेतलं 12वीपर्यंतचं. त्यानंतर जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे औरंगाबादचं, त्या ठिकाणी आपण मेडिकलचं शिक्षण घेतलं आहे. MS पण तिथूनच झालात. आणि त्यानंतर मग पुन्हा आपण सोलापूरला एका साध्या क्लिनिकपासून ते आज एवढं प्रतिती अशी असं आपलं मुजावर हॉस्पिटल आपण उभा केलेलं आहे. तर या सर्व गोष्टी ज्या आपल्याला लहानपणापासून घडल्या याच्या पाठीमागे तुम्हाला म्हणजे श्रेय जर द्यायचं म्हणतं तर तुम्ही कोणाला देण्यासाठी?
3: डेफिनेटली याचं श्रेय तर माझ्या आई वडिलांनाच. फार एक भावनिक प्रश्न विचारलाय, मी बोलू शकत
2: नाही. कारण कसं आहे डॉक्टर साहेब, आम्ही जसं पाहिलेलं आहे की तुमचा पूर्ण इतिहास, तुमची जी पूर्ण हिस्ट्री आहे ती पण आम्ही थोडीशी माहिती काढली, तर त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपण खूप एका कॉमन बॅकग्राऊंडहून आलेला आहात. तुमचे घरचे जे आहेत ते खूप असे म्हणजे गरिबी परिस्थितीतून तुम्ही वर आलेले आहात, आणि तुमचा लहानपणीचा जर इतिहास जरी पाहिला तर तुम्ही कंदिलावर अभ्यास करून सुद्धा शाळेमध्ये असताना तुम्ही फर्स्ट क्रमांकमध्ये 10वीला पास झालेला होता. तर अशा पद्धतीनं जर सगळा विचार केला तर आत्तापर्यंतचा एवढा सगळा प्रवास बघून तुम्हाला काय वाटतं की कॉमन घरातली मुलं सुद्धा एवढं मोठं प्रतियश मिळवू शकतात का? तुम्हाला काय?
3: अगदी मिळवू शकतात. माझं जर तुम्ही पहिल्या विचारलेल्या प्रश्नाचं श्रेय तर मी माझ्या आईवडिलांनाच देईन. आणि आपण अगदी कॉमन म्हणजे अगदी गरीब ते गरीब घरामध्ये सुद्धा असे होतकरू विद्यार्थी असतात आणि करतात ते आपण बघतो, भेटतात सुद्धा. आणि मी ते केलेलं आहे.
2: यस. अच्छा. आणि असा एक विषय आहे की आता ज्यावेळेस तुम्ही तुमचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर जे मला पर्सनली माहिती आहे ते म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातून खास करून लोहाऱ्यातून असे जर कोण पेशंट तुमच्याकडे आले तर प्रायोरिटीनं तुमच्याकडे अनेक खूप गर्दी असताना सुद्धा तुम्ही त्या पेशंटना घेता आणि कुठलीही फी न आकारता सुद्धा तुम्ही त्यांना पूर्ण उपचार देता. हे
3: आपण म्हणतो ना मातीचं ऋण असतं. माझ्या गावचे लोक येतात तेव्हा मला फार बरं वाटतं.
2: अच्छा.
3: मी त्यांना पेशंट म्हणून नाही घेत तर ते माझ्या गावचे आलेत म्हणून घेतो. नंबर नसताना सुद्धा घेतो आणि त्यांची मला सेवा करण्याची एक संधी मिळाली म्हणून मी त्यांची फीस नाही घेत. मी निशुल्क त्यांची सेवा करत असतो.
2: आणि डॉक्टर जलील मुजावरजी, खरं तर हे सांगण्याचं कारण असं होतं की हा शेवटचा जो पार्ट होता एक 2-4 मिनिटाचा तो याच्यासाठी होता की आमचा रेडिओ तेरणाचा एक ब्रीद आहे की आपली माणसं आपला आवाज. आणि आमचं जे हे रेडिओ तेरणाचं आपली माणसं जे आहेत आपल्या जिल्ह्यातले आहेत आपल्या गावातले आहेत आणि हे माणसं जे ग्लोबली खूप सक्सेसफुल झाले आहेत, म्हणजे तुम्ही देश विदेशामध्ये तुमचे प्रबंध सादर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव हे खूप आदरानं घेतलं जातं की कान घसा नाक तज्ज्ञ म्हटलं तर मग डॉक्टर जलील मुजावर. तर हे जे आहे ते हे आमच्या उस्मानाबादचं वैभव आहे की जे खूप मोठ्या स्तरावर पोहोचलेलं आहे. तर हे आम्हाला आमच्या सर्व लोकांना पण कळावं आणि जे लोकल हिरो आहेत त्यांना ग्लोबल करण्याचं काम रेडिओ तेरणा करतं आपली माणसं आपला आवाजच्या माध्यमातून, त्यासाठी हा शेवटचा टच होता. आणि म्हणून तुम्ही त्या पाठीमागल्या फ्लॅशबॅकमध्ये गेलेला आहात. म्हणून तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं जे आहे की तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे त्या फ्लॅशबॅकमधलं?
3: ये दोस्ते हम नहीं
2: छोडेंगे. अच्छा. म्हणजे तुम्हाला शाळेतला पूर्ण भाग आठवला. तर डॉक्टर जलील मुजावर यांचं ENT हॉस्पिटल जे आहे ते सिद्धेश्वर मंदिराच्या समोर आहे, जिथे आपल्याला ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे. आपण कधी पण गेलात आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या म्हणून जर तुम्ही गेलात तर डॉक्टर जलील मुजावर हे आपल्या स्वागतासाठी तिथे असतील आणि तुम्हाला योग्य आणि खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतील. डॉक्टर जलील जी, आपण या ठिकाणी आलात आणि खूप चांगली अशी कानाच्या बाबतीतली जी माहिती सांगितली कमी शब्दामध्ये पण अतिशय मार्मिक आणि योग्य ती माहिती होती, ती सर्व आमच्या श्रोत्यांना ऐकून निश्चित ते अवेअर झाले असणार आहेत, ते जागृत झालेले असणार आहेत. आपण आज रेडिओ तेरणामध्ये येऊन जी हे माहिती आपली शेअर केली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
3: नमस्कार.
2: आणि आपण एकत्र हा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा हे ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लाईक करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-500-9970-500-900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास न BCA, 12वी सायन्स पास न BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94-219-78-078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90-96-52-88-83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86-98-65-20-65. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00.

0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोतेहो, खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे. आपल्या भागामध्ये आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी पेरणीसुद्धा सुरू केलेली आहे. अनेक प्रकारची पिकं आपल्या भागामध्ये आपले शेतकरी बांधव घेत आहेत. याच्यामध्ये तूर असेल, सोयाबीन असेल, उडीद, मूग असेल, मका असेल, याचबरोबर अनेक प्रकारची पिकं आपण घेत असतो. याच माध्यमातून आपल्या भागामध्ये सोयाबीन जर तेलबिया पीक जर सोडलं तर या पुढचं जे पीक आपण पाहतो ते भुईमुगाचं पीक आहे. आणि भुईमुग पीक आपल्याकडे दोन हंगामामध्ये आपण घेत असतो. खरीप आणि उन्हाळ्या हंगामामध्ये सुद्धा आपल्याकडे भुईमुगाची उत्तम प्रकारे लागवड आणि उत्पादन आपण घेऊ शकतो. तर या खरीप हंगामामध्ये जर आपल्याकडे जमीन शिल्लक असेल आणि सोयाबीन पिकाचा मोह आपला जर थोडासा कमी झालेला असेल तर आणखी एक उत्तम प्रकारचं तेलबिया पीक जे आहे, ज्याला भुईमुग म्हणतो आपण, त्याची देखील लागवड आपण उत्तम प्रकारे करू शकतो. जर आपला इंटरेस्ट असेल भुईमुग लागवडीमध्ये तर निश्चितपणे ही माहिती आपल्या कामाची ठरणार आहे. तर मंडळी, भुईमुग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पीक असून खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 2.57 लाख टन उत्पादन आणि उत्पादकता जी आहे याची 1082 किलो प्रति हेक्टर एवढी मिळालेली आहे. उन्हाळी हंगामात हे पीक 0.824 लाख इतक्या क्षेत्रावर घेतलं जातं, त्यापासून जवळपास 1.196 लाख टन उत्पादन मिळतं आणि त्याची उत्पादकता जी असते ती असते 1451 क्विंटल हेक्टरी अशी असते. तर हेक्टरी जर त्याची उत्पादक क्षमता वाढवायची असेल तर त्या बाबीसुद्धा आपण बघणार आहोत. पण सरासरी आपल्या भागामध्ये खरीप हंगामामध्ये अतिशय महत्त्वाचं पीक म्हणून आपण भुईमूग पिकाची लागवड करू शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघूयात. मध्यम भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होत असणारी जमीन या पिकास मानवते. पूर्व मशागतीमध्ये 1 नांगरट आणि 2-3 कुळवाच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. तर यानंतर बघणार आहोत पेरणीची जी वेळ आहे ती खूप महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे 15 जून ते 15 जुलै अशी वेळ जरी असेल तर थोडंसं 10-15 दिवस मागंपुढे करून आपण पेरणी करू शकतो. जुलैच्या पूर्ण महिन्यामध्ये देखील आपण या भुईमूग पिकाची पेरणी करू शकतो. तर बियाण्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत भुईमुगाचे वाननिहाय बियाणे प्रति हेक्टरी जे आहे ते बघूयात. 100 किलो SB 11, TAG 24, TG 26, JL 501, Fule 60 21, 120 ते 125 किलो फुले प्रगती, फुले व्यास, TPG 41, फुले उनप, फुले उन्नती हे वान आपण उत्तम प्रकारे पेरणीच्या वेळेस वापरू शकतो. तर मंडळी यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. तर मंडळी, बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम कार्बेंडेझियम किंवा 3 ग्रॅम मॅनकोझेम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळून घेणं गरजेचं आहे.

नंतर 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम स्फुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे, बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणं खूप गरजेचं आहे. मंडळी, यानंतर बघणार आहोत पेरणीतील अंतर. 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटर ठेवणं देखील खूप गरजेचं आहे. मंडळी, भुईमुग पिकामधील आंतरपिकाच्या संदर्भात यानंतर जाणून घेऊयात. खरी भुईमुग पिकात सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपिकं 6-2 या प्रमाणात, भुईमुग अधिक ज्वारी 1:1 तर कपाशी 1:1 या प्रमाणात घ्यावी. आंतरपिकामुळं अधिक आर्थिक फायदा होत असल्याने प्रयोगांती हे सिद्ध देखील झालेलं आहे. भुईमुग अधिक सोयाबीन 4:1 आणि कडेने एरंडची लागवड 2 ओळी केल्यास पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणास मदत होऊ शकते. सुरू उसात उपट्या भुईमुग वाणाची आंतरपीक म्हणून लागवड करण्यासाठी 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून उसाची लागवड केल्यानंतर 1 आठवड्याने 10 सेंटीमीटर अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस आपण लागवड देखील उन्हाळ्यामध्ये करू शकतो, किंवा आपल्याकडे जर शक्य असेल तर अनेक पिकांमध्ये भुईमुगाचं आंतरपीक आपण घेऊ शकतो. खत मात्रेच्या संदर्भात मंडळी बघूयात. पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी 20 गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. पेरणीच्या वेळेस 25 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुर देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापनामध्ये सुधारित शिफारशीनुसार भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्र सोबत जिप्सन हे देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. ते जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. तर ही सुद्धा आपण खताची मात्रा निश्चितपणे देऊ शकतो. आंतरमशागतीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरून घेणं गरजेचं आहे. 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या कराव्यात. 2 निंदण्या म्हणजेच खुरपण्या द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी, त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यानंतर आंतरमशागत जे आहे ते करू नका. भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर लगेच पँडीमिथॉलियन 1 किलो हा प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून ओलीवर फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच पेरणीनंतर तणाच्या बंदोबस्तासाठी 20-25 दिवसांनी इमॅझिथायपर 10% SL 0.075 750 मिली 500 लिटर पाण्यातून देणं गरजेचं आहे. आणि मंडळी एक लक्षात घ्या, जर आपण तणनाशकाचा वापर करणार असाल तर तणनाशकं जी उपलब्ध आहे त्याच्या वापराची पद्धत आपल्याकडे जे कृषी सेवक असतील किंवा कृषी विभागातील जे कर्मचारी असतील यातील तज्ज्ञ असतील यांना विचारून निश्चितपणे आपण तणनाशकांचा व्यवस्थितपणे वापर करू शकतो. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. खरी भुईमुगास फुले येण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 30 दिवस, आऱ्या सुटण्याची अवस्था जी आहे ती आहे 40 ते 45 दिवस, आणि शेंगा पोसण्याची अवस्था जी असते ती असते 65 ते 70 दिवस. या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाणी देण्याची आपल्याकडं एक व्यवस्था असणं गरजेचं आहे. भुईमुग पेरणीनंतर 4-5 दिवसांनी 1 पाणी त्याला आंबवणी म्हणतो आपण, म्हणजेच राहिलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 10 ते 12 वेळा पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. पीक संरक्षणाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. फुलकिडे, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी 10 मिली किंवा 8 मिली डिमेटोन 15% प्रवाही औषध 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आणि पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 20 EC 4 मिली किंवा डेकोमेथ्रिन 28 EC 10 मिली किंवा किनॉलफॉस 25 EC 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करणं गरजेचं आहे. टिक्का तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास 25 ग्रॅम मँकोझेब डायथेन M45 या नावानं आपण ओळखतो 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणीसुद्धा करणं गरजेचं आहे. आता मंडळी बघणार आहोत काढणी आणि उत्पादनाच्या संदर्भामध्ये. पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात, शेंगाचे टर्फल टणक बनते, शेंगाच्या टर्फलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यानंतर काढणीच्या तंत्राचा योग्य वापर करून खरीपात आपण जवळपास 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर हे भुईमुगाचं उत्पादन उत्तम प्रकारे घेऊ

0: होऊ शकतो. मंडळी, सर्वसाधारणपणे आता आपण जर बघत असाल तर आपल्या भागामध्ये भुईमुगाच्या पिकाची जी लागवड आहे ती थोडीशी आपण बघतो की मागे पडल्यासारखी वाटते आहे, कारण खरीपातील बरीचशी जागा जी आहे, आता आपल्या मराठवाड्याचा आणि इतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर जवळपास 80% वर जमीन सोयाबीनच्या स्वाधीन आपण केलेली आपण पाहतो आहोत खरीपामध्ये. सोयाबीन पीक घेण्याबद्दल दुमत नाही, तरीसुद्धा आपल्याकडे जर आपण आता पाहिलं तरी भुईमुगाच्या पिकाची देखील जी एक मार्केट व्हॅल्यू आहे ती वरचेवर वाढताना दिसून येते आहे. आपण जर बाजारामध्ये बघत असाल तर ज्या आपल्या ओल्या शेंगा आहेत, भुईमुगाच्या ओल्या शेंगा, ज्याचा दर सध्या आपण 100 रुपये किलोपर्यंत बघत असतो, शेंगदाण्याचा दर तर त्यापेक्षा अधिकचा आहेच. त्याच्यामुळं तेलबिया पिकामधील अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे जे पीक आहे भुईमुगाचं पीक आहे, तर या पिकाच्या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जर योग्य विचार करून आणि तंत्रज्ञान वापरून जर ह्या पिकाची काढणी लागवण ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत जर व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे आपला वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि या पिकाची मागणी वर्षभर असते. तर पुन्हा अशाच माहितीसह मंडळी आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 16 जुलैपर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन 13 अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य 13 अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती मनोरंजन महिला शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 96 96 78 94 21 3 58.

0: आणि 94 21 36 10 71.
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी पुन्हा आपलं एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आपला आजचा चित्रपट आहे अतिशय इंटरेस्टिंग असा चित्रपट आहे. तो म्हणजे 1992 साली प्रदर्शित झालेला खुदा गवाह. हिंदी चित्रपट इतिहासामध्ये जे चित्रपट एक मैलाचा दगड ठरले त्यामध्ये खुदा गवाचा विशेष उल्लेख करावा लागेल. अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्या फिल्मी करिअरमधील हा त्यांचा तिसरा चित्रपट होता. तरीही उच्च निर्मिती मूल्ये आणि बिग सिनेमा ज्याला म्हणावं असा हा मल्टी स्टारर आणि मेगा सिनेमा होता. अमिताभ बच्चन यांनीही कितीदा तरी बोलताना खुदा गवाह हा त्यांच्या फिल्मी करिअरमधील उत्तुंग शिखर होता हे कबूल केलं. तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत खुदा गवाह या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या अंतर्गत खुदा गवाह ह्या 1992 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

खुदा गवाह या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता थोडक्यात बघणार आहोत. ही कहाणी सुरू होते अफगाणिस्तानच्या एका वेगळ्या स्पर्धेने. या रेसमध्ये बादशाह खान आणि बेनझीर यांची भेट होते. बेनझीरला मिळवण्यासाठी बादशाह खान तिची आट मान्य करतो आणि विवाह बंधनात अडकतो. परंतु भारतात गेल्यानंतर तो चक्रव्यूहामध्ये अडकतो आणि त्याला जेलमध्ये जावे लागते. परंतु अनेक वर्षानंतर पुन्हा बादशाह खान आणि बेनझीर यांचं मिलन होतं. प्रेम पुन्हा जिंकतं. या कामी त्यांना मदत करते त्यांची मुलगी, मित्र खुदाबक्ष आणि राजा. अशी काहीशी कथा असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. अफगाणिस्तान असेल किंवा भारत असेल, या दोन्ही देशांमधील एक वेगळं वातावरण या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहावयास मिळालं. तेव्हा आज आनंद घेणार आहोत खुदा गवाह या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या अंतर्गत खुदा गवाह या 1992 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

खुदा गवाह या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले स्टार ऑफ द मिलेनियम अमिताभ बच्चन, श्रीदेवी, नागार्जुन, शिल्पा शिरोडकर, डॅनी डेंजोपा, किरण कुमार आणि विक्रम गोखले. अर्थातच अमिताभ यांनी सर्वच पातळीवर या चित्रपटामध्ये बाजी मारली. अमिताभ यांच्या या चित्रपटातील बादशाह खानच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये दुहेरी भूमिकेत श्रीदेवी दिसून आल्या आणि त्यांना बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार देखील फिल्मफेअरने दिला. याचबरोबर बेस्ट सपोर्टिंग रोलसाठी शिल्पा शिरोडकर आणि डॅनी डेंजोपा यांनाही फिल्मफेअरने गौरविले. अनेक कलाकार आणि अभिनेते अशा भूमिकांसाठी प्रयत्न करत असतात ज्या भूमिका बऱ्याच वर्षांनी एखाद्या कलाकाराच्या नशिबी येतात. खुदा गवाहच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं आपली भूमिका जिवंत केली आणि पडद्यावर साकारताना ती भूमिका ते कलाकार जगले. म्हणून आजही खुदा गवाह या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या भूमिका आजही जिवंत वाटतात.

मित्रांनो, खुदा गवाह हे या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, तर गीत होती आनंद बक्षी यांची. खुदा गवाह या चित्रपटातील गीतं गायली होती कविता कृष्णमूर्ती, मोहम्मद अजीज, अलका याज्ञिक आणि सुरेश वाडकर यांनी. सर्वच गीतं सुपरहिट ठरली. दिग्दर्शक मुकुल एस आनंद यांनी उत्तम दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाच्या संगीताकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष दिलं होतं. एकूणच या चित्रपटाचा लुक हा नयनरम्य होता, त्याचमुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय खुदा गवाह या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपार इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे RJ प्रगती. पुन्हा आलीये क्लासिक रेडिओ शो मध्ये. नमस्कार. आजच्या आपल्या या भागात सर्वांचं खूप मनापासून स्वागत. पण आजचा भाग सादर करताना मलाच खूप दडपण आलंय, कारण मी बोलणार आहे तुकोबांबद्दल. आता तुकोबांचे अभंग याविषयी बोलणं किंवा तुकोबांविषयी बोलणं म्हणजे सूर्यासमोर पणतीनं बोलण्यासारखंच आहे ना. हो ना, मला कायम तुकोबांचे अभंग ऐकताना वाटतं की विठ्ठलाचं ते विटेवरचं सावळं परब्रह्म सगुण साकारून स्वतःला तुकोबांच्या अभंग भक्तिरसात बुडवून घेण्यात धन्यता मानत असतील, इतके त्यांचे अभंग रसाळे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याला आजही ते इतके रिलेटेड करणारे आहेत की म्हणूनच तुकोबांचे अभंग आजही आपल्या मनात आहेत आणि साऱ्यांनाच सामर्थ्य देतात. संत नामदेव आणि श्री विठ्ठलाच्या प्रेरणेनं तुकोबांनी कवित्व स्फूर्ती घेऊन अभंग रचना केली. ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या बळावर कवित्व करणारी आणि लिहिणारे आपल्याला पुष्कळ कवी माहिती आहेत आणि आहेतही. पण भगवंताच्या आणि गुरुदेवाच्या प्रेरणेनं अनुभवजन्य असं जे काव्य असतं ना, तेच अजरामर असतं आणि ते अक्षर साहित्य ठरतं. तुकोबांचे अभंग हे महाराष्ट्राच्या साहित्य कलेचं अनमोल लेणं आहे. अभंगाचं हेच लेणं आज आपण अनुभवणार आहोत. सुरुवात करूया आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची त्यांच्या लोकप्रिय अभंगासोबत, जो अभंग साक्षात भगवंताचं दर्शन आपल्याला घडवतो. सुंदर आहे ते ध्यान. लताबाईंचा आवाज आणि खळे काकांचं संगीत. क्लासिक रेडिओ शो मधून येते हेच गाणं आपल्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे तुकोबांच्या अभंगावरती. खळे काकांचं संगीत, लता मंगेशकर यांचा आवाज आणि तुकोबांचा हा अभंग. भेटी लागे जीवा लागली सी आस, काय सुंदर शब्द आणि काय अभंग रचना तुकोबांना स्फुरलीय. भेटी लागे जीवा यात विरहिणीमध्ये जी विरह यातना आहे ती इतकी तीव्र आहे हे समजून सांगताना तुकोबांनी इतकी उदाहरणं दिली आहेत. जसं की पूर्वी सासरी आलेल्या मुलीची आई वडिलांची महिनो महिने गाठ भेट होत नसे, तेव्हा भाऊबीजेच्या निमित्तानं भाऊ तिच्या घरी येऊन तिला घरी घेऊन जात असे. दिवाळीचे दिवस येऊ लागले की त्या सासूर वासिनीचं जीव अगदी कासावीस व्हायचा की माझा भाऊ कधी येतोय आणि मला माहेरी घेऊन जातोय. अशीच अवस्था तुकोबांनी सांगितली की हा संसार सोडून कधी माझा विठू माझ्या हक्काच्या घरी घेऊन जातोय आणि कधी एकदा माऊलीची भेट घडतीये तिकडेच त्यांचे डोळे लागून राहिले होते. विठ्ठलाविषयीचं असणारं प्रेम, त्याला भेटण्यासाठी लागलेली ओढ आणि विठ्ठलावर असणारा विश्वास हे सारं काही हा अभंग सांगून जातो. चराचरात विठ्ठल पाहणारे होते तुकोबा आणि म्हणूनच ते म्हणायचे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तुकोबांचा हाच लोकप्रिय अभंग घेऊन आलीये श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि लता मंगेशकर यांचा आवाज. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हा अप्रतिम अभंग.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे तुकोबांवरती. खळे काकांचं संगीत, लता मंगेशकरांचा आवाज आणि तुकारामांचा हा अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. मला असं वाटतं की पशु पक्ष्यांची सोयरीक जोडणारे, त्यांना आपलंच करणारे हे संत कवी खरे पर्यावरणवादी होते. त्या काळी कदाचित पर्यावरण हा शब्दही नसेल, पण निसर्गाची जाण होती. जेव्हा जेव्हा तुकाराम महाराज एकांतवासात एकटे देहूच्या डोंगरावर जात असत, तेव्हा तिथे डोंगराच्या झाडांशी पशु पक्ष्यांशी गप्पा मारत असत, बोलत असत. ते वृक्षवल्ली पशुपक्षी हे बंधू, सखा, भगिनी, माता, पिता किंवा त्यांच्या मैत्रिणी त्यांना वाटत असायच्या. त्यांच्याशीच मग ते मनातली सुख दुःख हितगुज व्यक्त करत असत. मग निसर्गाच्या सानिध्यात ते एकांत वासात त्यांना जे परम सुख मिळे ते त्यांना मोक्षाचा आनंद देत होता. त्या आनंदात पक्षीही सुरात गाऊन साथ देत असत आणि त्यात ते इतके तल्लीन होत असत की संसाराच्या साऱ्या दुःखाचा त्यांना विसर पडत असे. आता तुमची ही सगळी दुःख ही तुम्ही विसरा, कारण पुढचं गाणं तसंच आहे. म्हणजे आषाढ महिन्याची चाहूल लागली की चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी जमू लागतात, खूप आनंदात असतात. ते सर्व जातीभेद विसरून राग अभिमान सगळं टाकून निर्मळ मनानं एकमेकांच्या पाया ते तिथं पडतात. टाळ मृदुंगाच्या भजनात सगळे वारकरी जसे विठोमयी होतात, याचंच हे वर्णन. तेव्हा चला आपणही या अभंगासोबत विठोबामयी होऊन जाऊया. खेळ मांडियाला वाळवंट खाई. तुकारामांची ही अप्रतिम अभंगरचना फक्त क्लासिक रेडिओ शो मधून येते तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल, आपण अनुभवतोय तुकोबांची अभंगवाणी. विठ्ठल म्हणजे पांडुरंग, हा अर्थात तुकोबांचा सखा, समंगडी, भक्तीचं साधन आणि संपूर्ण समर्पण असेल तर तो पांडुरंग गवसतोच. आणि तो एकदा मिळाला की संपूर्ण आयुष्य अपार अशा परमानंदात व्यापून जातं. आयुष्यातली परिस्थिती कितीही बिकट असली, तुमच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले तरी देअर इज अ वे आउट, मार्ग हा निघतोच आणि आनंद हा मिळतोच. हेच तुकोबांनी आपल्याला सांगितलंय. आनंदाची परमोच्च अवस्था कुणाला अनुभवायची असेल तर अखंड नामस्मरणात बुडून जायला हवं. म्हणजे आत्ताच्या भाषेत तुम्ही गॉड फ्रेंडली व्हायला हवे. तुकाराम महाराज हा पूर्ण आनंद अनुभवत होते. तो अपूर्व अनुभव प्रकट करताना त्यांनी विठ्ठलाला सांगितलं की आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आता तसं बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीत आनंद दडलाय, आपणच तो शोधायला हवा. पण आपण काय करतोय, एक नंतर एक कम्प्लेट. पण आनंदाची उधळण करणारे तुकोबांचे अभंग आज आपण ऐकतोय. त्यामुळं तुकोबांना सर्वोच्च आनंद मिळायचा तो केवळ भगवंताच्या नामातून. जय जय रामकृष्ण हरी याचाच गजर आताही होणार आहे. ऐकूयात संत तुकारामांचा हा लोकप्रिय अभंग क्लासिक रेडिओ शो मधून येतोय तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. संत तुकारामांच्या अभंगाला चाल देऊन आणि गाऊन श्रीनिवास खळे आणि लता मंगेशकर या जोडीनं आपल्याला एक खजिनाच दिलाय असं मला वाटतं. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण ऐकतोय तुकोबांचे अभंग. संत तुकारामांची भाव कविता म्हणजेच अभंग, आणि हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं महान द्योतक आहे. वारकरी, ईश्वर भक्त, साहित्यिक, अभ्यासक आणि सामान्य आपल्यासारखेच रसिक आजही अभंगाचा अभ्यास करतात. यातच सारं आलं की, आणि म्हणूनच आज सुद्धा ही लोकप्रियता कमी झाली नाहीये, कायम वाढतच राहणार आहे. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, असं म्हणलंय ते काही उगाच नाही. भक्ती, ज्ञान आणि वैराग्यानं ओथंबलेले संत, ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अदैवताच मनोमन पूजा बांधते. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे, यज्ञ करो असे म्हणत शब्दावर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला त्यावेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्या अभंगातून त्यांनी जातीभेदावर टीका केली, श्री विठ्ठलावरची भक्ती प्रकट केली आणि अध्यात्माचा सार साध्या सोप्या भाषेत सांगितला. त्यामुळं देश, काळ, लिंगभेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा आपल्याला झेपावलेली दिसते. चला ऐकूया असाच एक अभंग. क्लासिक रेडिओ शो मधून येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला, कमोदिनी काय जाणे तो परिमल.

वा, खळे काकांचं संगीत केची दान देगा देवा, तुकोबांचा हा लोकप्रिय अभंग, त्यांच्या अभंगाविषयी काय बोलावं हेच मला आज सुचत नाहीये. खरंच जसं मी मगाशीच म्हटलं, सूर्यासमोर जसे एका पणतीनं स्वतःच्या तेजाचं महत्व सांगावं असं काहीसं मला आज क्लासिक रेडिओ शो करताना वाटतंय. त्यांच्या शब्दाची ताकद आणि महती याबद्दल काय बोलावं. इंद्रायणी नदीतही जे अभंग बुडले नाहीत तर ते तरले ही गोष्ट तर सर्वश्रुत आहे. संत तुकाराम या अभंगात म्हणतात की तुझं नाम हेच मी आयुष्यात जोडले, सगळ्यात मोठं धन आहे, हीच माझी संपत्ती आहे, कारण या धनासमोर बाकी कुठल्याही धनाचं काहीही महत्व नाहीये, काहीच मोल नाहीये. तुकारामांच्या जीवनाविषयी तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील तर अत्यंत श्रीमंती आधी त्यांच्याकडे होती, मात्र तितकंच दारिद्र्य नंतर त्यांनी उपभोगलं. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले, पहिले अनेक जवळच्या लोकांचे मृत्यू त्यांना पहावे लागले, त्यामुळे त्यांचे प्रत्येक अभंग हा अनुभवातून स्फुरलेला होता आणि म्हणूनच आजच्या काळातही तो आपल्याला रिलेट करणारा आहे. तुकोबांची अभंग गाता म्हणजेच सर्वस्पर्शी जीवनच, त्यांचे अभंग म्हणजे अक्षर वाङ्मय, त्यांची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे त्यांचं हे भावकाव्य. या काव्यातील गोडवा आणि भाषेतील रसाळता अतुलनीय आहे. कन्या सासुरासी जाई मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटीसी केशवा, चुकलिया माय बाळ हुरहुर पाहे जीवना, वेगळी मासोळी तैसी तुका तळमळी, विठ्ठलाची लागलेली ओढ आणि या ओढीनं तुकोबांना लागलेली व्याकुळता किती सहज सुंदर उदाहरणामधून त्यांनी स्पष्ट केली आहे आणि म्हणूनच त्यांचे अभंग आजही थेट हृदयाला भिडतात. टाळ मृदुंगाच्या भजनात जसे सर्व वारकरी विठोबामय होतात तसेच हे अभंगवाणी ऐकताना आपण होतोय. तेव्हा चला पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करणारा अभंग येतोय तुमच्या भेटीला, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आज इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या नव्या भागात. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो होता तुकोबांच्या अभंगवाणीचा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. पुन्हा भेटूयात नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना। इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर। संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। मोबाईल 94219 78078। प्राध्यापक निंबाळकर सर, मोबाईल 90 96 52 88 83। प्राध्यापक जाधव सर, मोबाईल 86 98 65 20 65।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नशा

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

ஜாஞ்சிரே ருஞ்சுன் ருஞ்சுன்.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण आरोग्य मंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो की आपलं आरोग्य कशा पद्धतीनं सुदृढ ठेवावं, त्याला आपण कशा पद्धतीनं सुरक्षित ठेवावं, आणि आपल्याला जे वेगवेगळे आजार होत असतात त्याच्यापासून आपण स्वतःचं रक्षण कशा पद्धतीनं करायला हवं, आणि त्यासोबत जर आपल्याला असा कुठला आजार जाणवतसुद्धा असेल तर कुठल्याही पद्धतीचे स्वतःचे उपचार न करता किंवा आपण कुठले तरी ऐकून घरगुती उपचार न करता आपण तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं असताना आपण ते सहसा करत पण असतो, आणि आरोग्यमंत्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच जागृती आपण करत असतो। आज आरोग्यमंत्रा या कार्यक्रमासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे सोलापूर येथील कान, घसा आणि नाक या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर जलील मुजावर। ते सर्जन आहेत, MBBS MS त्यांचं झालेलं आहे, आणि सोलापूरमध्ये मुजावर हॉस्पिटल नावाचं त्यांचं एक खूप मोठं हॉस्पिटल आहे, खूप नामांकित असे डॉक्टर आहेत, आणि ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कान, घसा, नाक याचे आजार कॉमन कुठले असतात, आणि ते स्वतः सर्जन असल्यामुळे डेली त्या या गोष्टीला डील करतात, ऑपरेशन असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक गंभीर आजार असतील कान, घसा आणि नाक या संदर्भातले, तर त्याच्यावरचे जे ऑपरेशन्स आहेत ते डेली करतात, डील करतात त्याशी, त्यामुळे त्यांना निश्चितच याचा खूप मोठा अनुभव आहे, आणि त्यांच्या या अनुभवाचं आपण कथन जे आहे ते आज ऐकणार आहोत, आणि आपल्याला याच्यातून खूप चांगली अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे। डॉक्टर जलील मुजावर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: नमस्कार संजय।
1: डॉक्टर जलीलजी, जसं मी आता एक छोटासा पाठ सांगितला की आपण एक सर्जन आहात आणि सोलापूरमध्ये नामांकित आहात, सोलापूरच नाही तर मराठवाडा असेल, आपण महाराष्ट्रामध्ये जरी पाहिलं तर आपण जे काही एकदम जटिल आणि अतिशय असे गंभीर ऑपरेशन असतात ते आपण केलेले आहात, आणि त्याच्यामुळे आपलं नाव पण खूप मोठं झालेलं आहे। तर आपण काय सांगू इच्छिता की कान, घसा आणि नाक हे माणसाच्या शरीरातले किती असे महत्त्वपूर्ण पार्ट आहेत?
2: ॲक्च्युली आपल्या शरीराचे जे एंट्री पॉईंट्स आहेत ते कान, नाक, घसा आहेत। त्यामध्ये घसा हे फार महत्त्वाचा अवयव आहे, जिथून आपण सेवन करतो, जे आपण डाएट घेतो, जिथून आपण बोलतो। तर स्वरयंत्राचे आजार आहेत, याच्यात खाण्यापिण्यात त्रास होण्यासारखे आजार आहेत, त्यात कॉमन टॉन्सिलचे आजार आहेत, आता गुटखा सेवनमुळे होणारे कॅन्सरसारखे आजार आहेत, आवाज बदलणे हे जास्त व्हॉइस वापरणे किंवा फॉल्टी आवाज वापरणे याच्यामुळे बदलणारे आवाज आहेत, तर हे घशाचे निगडीत हे फार कॉमन आजार आहेत। नाकाचे निगडीत जर विचार केला तर सध्याचं हे जे वातावरण आहे हे फार पोल्युटेड आहे, जे डस्ट आहे ते डस्ट नसून त्याच्यामध्ये बरेच केमिकल ॲड आहेत, आता क्या कन्स्ट्रक्शनमधल्या डस्ट आहेत, परत आपल्या ह्या व्हेकलच्या डस्ट आहेत, प्लॅस्टिकच्या डस्ट आहेत, त्याच्यामुळं नाकामध्ये ॲलर्जी हा एक फार म्हणजे कॉमन आजार सध्या झालेला आहे, आणि नाकात हाड वाढल्यामुळे जे श्वसन प्रक्रियेत जे बाधा होते ते एक त्याच्यातला कॉमन आजार आहे। कानाशी निगडीत जर बघितलं तर कानातून पू येणे, कानाचे पडदे फाटणे, ऐकायला कमी येणे किंवा कानात आवाज येणे, चक्कर येणे, ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे कॉमन आजार आहेत। तर कान, नाक, घशात हे दिसून येणारे एक जनरल पॉप्युलेशनमधले आजार आपण सध्या डेली ओपीडीमध्ये बघत असतो।
1: अच्छा, आता जसं की आपण म्हटलात की हे कान, घसा आणि नाक या संदर्भातले जे कॉमन आजार आहेत, पण ह्या कॉमन आजारासाठी आपल्याला असे खूप सारे डॉक्टर्स आपल्याला ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सुद्धा दिसून येत नाहीत, मग याच्यामुळे रुग्णांचं किंवा जे कॉमन लोकांचं आहे त्याचं दुर्लक्ष जास्त होतं आणि पुन्हा खूप मोठा आजार झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतात का, असं काही होतं का?
2: डेफिनेटली आपल्याकडं हेल्थ सिस्टम त्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं बऱ्याच वेळा छोट्या गोष्टीसुद्धा निग्लेक्ट केल्या जातात। पहिलं तर पेशंटकडूनच निग्लेक्ट केलं जातं कारण आपल्या पब्लिकमध्ये ते अवेअरनेस नाही आहे। त्याच्यानंतर त्याचे तज्ज्ञ कोणत्याही आजाराचा इलाज जेव्हा तुम्ही तज्ज्ञाकडे जाता तेव्हाच व्यवस्थितपणे होऊ शकतं फर्स्ट स्टेजपासून, पण आपल्याकडं ते इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं आपली पब्लिक पहिलं अंगावर काढते लगेचच दाखवत नाही आहे. दाखवलं तरी ते तज्ज्ञ डॉक्टर नसतात. आपण एक आपले जे हेल्थ डॉक्टर आहेत पेरिफेरीचे ते पाहतात. तिथून ते जेव्हा त्यांच्या कंट्रोलमध्ये येत नाही तेव्हा ते आमच्यापर्यंत पोहोचतात. तर डेफिनेटली एक छोटीशी गोष्टसुद्धा फार मोठी झालेली असते. तर माझं असं म्हणणं आहे की आपण हे मोठ्या आजारापर्यंत त्याचं निर्माण होईपर्यंत एखादी छोटी गोष्ट जरी आपल्याशी झाली तर हेल्थ हे फार महत्त्वाचं म्हणजे इश्यू आहे. तर प्रत्येक पेशंटने त्या त्या तज्ज्ञ डॉक्टरांना जर दाखवलं तर ते अगदी सुरुवातीलाच तो आजार बरा होण्याची फार जास्त शक्यता असते. तर मला असं म्हणायचं की आपण जेव्हा एखादी गोष्ट कानना घशात जर काय त्रास होत असेल तर त्या त्या तज्ज्ञाला दाखवलेलं आणि इलाज केलेलं फार बरं राहील की अगदी थोडक्यात ते आटोपात येईल.
1: आता याच गोष्टीला लागून जो पुढचा प्रश्न येतो तो असा येतो की हे समजायचं कसं, कारण कानाच्या आतला भाग असतो, नाकाच्या पण आतला भाग आहे, घशाच्या आतला भाग आहे, आणि हे काही कॉमन सिम्पटम्स नाहीत की जसे कॉमन आजार असतात. मग ते आपण समजायचं कसं की माझ्या कानामध्ये त्रास होतोय, नाकामध्ये त्रास होतोय, घशामध्ये त्रास होतोय.
2: कानाशी निगडीत जर बघितलं तर कान दुखणे, कानातून पोळी येणे किंवा चक्कर येणे, कानात वेगवेगळे आवाज येणे किंवा ऐकण्याची प्रक्रिया कमी होणे हे फार म्हणजे लगेचच आपल्या लक्षात येणाऱ्या गोष्टी आहेत. हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण लगेचच कानना घसा तज्ञाला दाखवू शकता आणि त्यांचा एक महत्त्वाचा तुम्ही सल्ला घेऊन त्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकता. आता घशासाठी जर बघितलं तर घसा दुखणे, आवाज बदलणे, खाण्यापिण्याला अडथळा तयार होणे किंवा घशात सूज येणे असे प्रकार झाले तरी आपण कन्सल्ट करू शकतो. नोज ब्रिदिंग प्रॉब्लेम जर होत असेल तर आपण कानना घशा तज्ञाशी संपर्क साधू शकता, कारण श्वास घेणे हे सुद्धा फार महत्वाची प्रक्रिया आहे. तर नाकाशी निगडीत आता शिंका येणे, सर्दी होणे, वारंवार सर्दी होणे, सायनस सारखे आजार निर्माण होणे, त्याच्यामुळे बऱ्याच दिवस राहिल्यामुळे हेडेक होणे, ह्या जर गोष्टी असतील तर आपण त्या कानना घसा तज्ञाकडे लगेच जाऊन दाखवू शकता.
1: अच्छा, आता याच्यासोबत आता दुसरा जो एक विषय येतो तो असा की जर समजा कानाचा, घशाचा किंवा नाकाचा जर असा कुठला आजार झाला असेल तर त्यावेळेस बरेच जण काय करतात की सेल्फ मेडिकेशनचा भाग करतात, म्हणजे मेडिकलमध्ये जाणं, कान दुखतं काहीतरी द्या, मग ते काहीतरी ड्रॉप देणं, किंवा नाकामध्ये काहीतरी त्रास होतोय म्हणून तर नाकातला पण ड्रॉप देणं किंवा तुम्ही काहीतरी घ्या, घशामध्ये दुखतंय तर काहीतरी विक्सच्या गोळ्या घ्या किंवा काहीतरी तुम्ही असं करा. तर असं बऱ्याच वेळेस होतं, तुम्हाला काय वाटतं की यावेळेस?
2: हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपल्याकडे मी सुरुवातीलाच म्हणल्यासारखं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर फार कमी आहे, डॉक्टर्स फार कमी आहेत आणि लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळं हा भाग केला जातो. मला असं म्हणायचं आहे कोणत्याही आजाराचं निदान करून ट्रीटमेंट करणं हे म्हणजे पॉईंट टू पॉईंट झाल्यासारखं होईल. पण एखाद्या वेळेस आपण हे न करता उगं कान दुखत्यामुळे मेडिकलमधून औषध घ्यायचे, पण कान दुखण्याचे 100 कारणं आहेत, घसा दुखण्याचे 100 कारणं आहेत किंवा नाकाचा त्रास होण्याचे बरेच कारण असतात. जर तुम्ही त्या तज्ज्ञाकडे गेलं तर ते कान दुखण्यामागचं कारणही स्पेसिफिकली ते बघू शकतात आणि त्या स्पेसिफिक ट्रीटमेंट ते करू शकतात. आपण नुसता कान दुखतो म्हणून कान वॅक्समुळं दुखू शकतो, कान फुटल्यामुळं दुखू शकतो, कानात जखम झाल्यामुळं दुखू शकतो. आपण उगा एक पेन किलर घ्यायचा आणि कानात ड्रॉप टाकायचं हे जे ट्रीटमेंट आहे ते तुमच्या त्या प्रॉब्लेम ओरिएंटेड झाली परंतु डिसीज ओरिएंटेड होत नाही, त्या आजाराशी निगडीत नाही झाली ते. त्याच्यामुळं हा आजार जरी तुम्हाला टेम्पररी बरा वाटला तरी तो जर समजा कान दुखण्याचं कारण जर कान फुटलेलं असल्यामुळं दुखत असेल आणि आपण वॅक्सची ट्रीटमेंट करतोय तर डेफिनेटली ट्रीटमेंट रॉंग वेने जाते आणि मग त्याच्याप्रमाणे तो आजार वाढतो आणि मग एक ऑपरेशनसारखी स्टेज येते किंवा इमर्जन्सीज होतात. ज्या गोष्टी 10 रुपये 20 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारखे 50 100 रुपयामध्ये बऱ्या होण्यासारख्या गोष्टी हजारोमध्ये जातात. तर ते टाळण्यासाठी मी म्हणल्यासारखं की एखादा जर आपणाला त्रास होत असेल तर त्याचे तज्ज्ञ जर तुम्ही दाखवून घेत असाल तर एक स्पेसिफिक ट्रीटमेंट होते, म्हणून तज्ञांशी सल्ला करून घेतलेलं बरं.
1: अच्छा श्रोतेव, आपण आरोग्यमंत्र या कार्यक्रमामध्ये जी चर्चा करत आहोत ते डॉक्टर जलील मुजावर यांच्याशी. ते सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत आणि आज आपला योगायोग आहे की ते आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला किमान आपण कान घसाने नाक या संदर्भातले जे आजार असतात किंवा त्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळत आहे. जसं की आपण आता पाहतो की जसं सीझन बदलला, ऋतुमान बदलला की काय आजार होतात, समजा जसं की सर्दी खोकला पडसा होणं, ताप येणं, मलेरिया होणं किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, उन्हाळा खूप आला तर सनबर्न होणं अशा गोष्टी असतात. मग असं काही सीझन बदलल्यानंतर सुद्धा कान नाक घसा असं काही त्रास होत असतो का?
2: सीझन बदलल्यानंतर फार तर नोज आणि घशाचे म्हणजे नाक आणि घशाचे त्रास होतात बऱ्याच लोकांना. एकदम वातावरण बदलल्यामुळं आपली बॉडी त्याला ॲक्सेप्ट करण्यात थोडा वेळ घेते. त्या दरम्यान घसा दुखणे, टॉन्सिलवर सूज येणे, घशाचे इन्फेक्शन होणे किंवा सर्दी होणे, नाकातून पाणी येणे, शिंका येणे, नाक ब्लॉक होणे हे प्रकार होऊ शकतात. पर्टिक्युलर सीझन बदलल्यानंतर, तर त्याचं तेवढा सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आपल्या म्हणजे तुमचे जे रुटीन फिजिशियन असतात किंवा जे आपले फॅमिली डॉक्टर असतात त्यांच्याकडून तो तेवढा आजार तुम्ही बरा करून घेऊ शकता.
1: अच्छा, खरं तर आपण सर्जन आहात, पण आपल्याला एक अजून आणखीन एक असा कॉमन प्रश्न विचारायचा आहे की जसं आजकाल आपण पाहतो मोबाईलचं युग आहे, त्याच्यामुळे निश्चितच माणूस 24 तास त्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो, एकतर पाहण्यामध्ये नाहीतर ऐकण्यामध्ये. मग ऐकण्याचं माध्यम म्हणते की कानामध्ये इयरफोन घाला आणि ते ऐकत राहा नेहमी, त्याच्यामुळे निश्चितच ऐकण्याची क्षमता असेल किंवा कानाचे असे कुठले आजार उद्भवू शकतात का?
2: अगदी बरोबर आहे, महत्वाचा प्रश्न आहे हा की आजकाल जे हेडफोन वापरले जातात कानामध्ये जे इयरबड्स ठेवतात आतमध्ये जे ठेवतात ते फार चुकीचं आहे. आपल्या तिथून जाणारा साऊंड हा डायरेक्टली आपल्या कानाच्या पडद्यावर, म्हणजे कानाचा पडदा म्हणजे अगदी मेंदूचा पडदा आपण म्हणू शकतो, त्याच्यावर त्याची त्या साऊंडची बॉम्बार्डिंग होत असते. तर आपण ते डायरेक्ट साऊंड देऊन हा जर प्रकार कंटिन्युअसली राहिला तर लवकरच ते बहिरेपणा येण्याचे चान्सेस असतात, किंवा साऊंडची इंटेन्सिटी जर कंटिन्युअसली म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जर जात असेल तर चक्कर येणे, डोकं दुखणे असे प्रकार होऊ शकतात. तर साऊंड हे आपण डिस्पर्स होऊन जायला पाहिजे आपल्या कानामध्ये, तर नाके डायरेक्ट जायला पाहिजे. तर जर तुम्ही इयरबड ठेवत असाल तर तुम्ही डायरेक्ट साऊंड तुमच्या ब्रेनकडे पाठवतात आणि हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं जर तुम कानात इयरबड ठेवणे हे तर मी म्हणेन 100% चुकीचं आहे. त्याच्यावर कानावर ठेवणारे जे इयरफोन्स आहेत ते तुम्हाला जर टाळणं शक्य नसेल तर ओव्हर द इयर हे तुम्ही वापरू शकता, ते कमी स्लो साऊंडमध्ये, ना की तुम्ही जे कानात ठेवताय ते चुकीचं आहे.
1: नाही, पण त्याला काहीतरी असं आपण हे ठेवू शकलं, कारण आता आपण पाहत आहोत की मार्केटमध्ये तर किती तर नवीन नवीन प्रकारची इयरबड्स येत आहेत जे की कानामध्ये घातले जातात ब्लूटूथपासून ते बरेचसे, आणि त्याला अवॉइड करणं पण तेवढ्या सहजासहजी शक्य होत नाही. तर आपण असं दिवसातला काही टाइम फ्रेम ठरवू शकतो का की एवढ्या वेळेस वापरा किंवा न वापरा असं काही सांगू शकतो?
2: अगदी, साऊंड जर तुम्ही कंटिन्युअसली 8 तास वापरत असाल डायरेक्ट इयरमध्ये फोन ठेवून, तर जे लोक 50 ते 60 वर्षाच्या वयात बहिरे होतात ते 30 ते 40 वर्षाच्या वयातच बहिरे होऊन जातील. आणि ऐकणे ही प्रक्रिया बघण्या पाहण्यासारखी आहे, डोळे जेवढे महत्वाचे आहेत तेवढे ऐकणे सुद्धा महत्वाचं आहे. तर आपणाला जर तो बहिरेपणा नको आहे, लवकरच बहिरे व्हायचं नसेल, तर आपल्याला हे टाळावं लागणार आहे. आणि मला असं म्हणायचं की ज्या कंपन्या हे इयरबड्स बनवतात त्यांनी अगदी हे म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं, तर त्यांनी त्या प्रकारात मॉडिफिकेशन करून ओव्हर द इयर ठेवण्याचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते लॉन्च करायला पाहिजे, जे आपल्या हेल्थला ड्रॉमा देतात असे ऑब्जेक्ट्स बनवणं हे मला असं वाटतं त्याच्यामध्ये सुद्धा तो फार मोठा रिसर्चचा भाग आहे, पण त्याच्यासुद्धा इम्प्रूव्ह आलं पाहिजे. आणि मी एक काना घसा तज्ज्ञ म्हणून सांगू इच्छितो की तुम्ही कानामध्ये ठेवत असलेले इयरबड हे अगदी चुकीचे आहेत, तुम्ही कानाच्या वर ठेवू शकता आणि ऐकू शकता.
1: अच्छा, श्रोते परत एकदा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की आपण डॉक्टर जलील मुजावर जे ENT सर्जन आहेत, सोलापूर येथील सुप्रसिद्ध असे ENT सर्जन आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. याच्यासोबत आणखीन एक असा विषय तो म्हणजे की जसं लहान वयातले मुलं असतात किंवा मिड रेंजमधले म्हणजे साधारणतः तरुण आणि वयोवृद्ध, तर यांच्या कान घसा आणि नाकाच्या संदर्भातल्या आजारामध्ये अशी काही वर्गवारी असते का? किंवा समजा आता एखादा तरुण असेल किंवा वृद्ध असेल तो सांगू तर शकेल किंवा मला कमी ऐकायला येतं किंवा माझ्या नाकामध्ये प्रॉब्लेम आहे. लहान मुलांमध्ये जर असं असेल तर मग त्यासाठी काही जे कोणी पालक असतील त्यांनी काय असं काळजी घेतली पाहिजे?
2: अगदी बरोबर आहे, लहान मुलं ऐकत नाहीत किंवा बोलत नाहीत हा प्रकार आपल्याला फार उशिरा समजतो, कारण त्यांना ते समजणे आणि सांगण्याची प्रक्रिया फार लेट असते. तर आजकाल आपण आता बऱ्याच आता लहान मुलांच्या हॉस्पिटल्समध्ये आपण हे म्हणजे अवेअरनेस दिलेला आहे की जो जन्मलाय मुलगा तो खरंच ऐकतो का आणि तो भविष्यात बोलू शकेल का हे पाहण्याच्या काही टेस्ट आहेत. तर आपण ते स्क्रीनिंग टेस्ट करत असतो, बेरा नावाची एक टेस्ट आहे, वई नावाची एक टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तो जन्मलेलं बाळ ऐकतं का हे आपण त्या टेस्टनुसार माहीत करून घेऊ शकतो. आणि फिजिकल एक्झामिनेशनसुद्धा करतो आपण, कानाची एंडोस्कोपी करतो, कानामध्ये पडदा आहे का, कान व्यवस्थित आहे का. तर मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक जन्मलेल्या मुलाची कानना घशाची टेस्ट होणं फार आवश्यक आहे, त्यातल्या त्यात कानाची टेस्ट फार महत्वाची आहे. कारण
1: जर वर्षापर्यंत ही करावी,
2: अगदी आपण ते जन्मलेल्या बाळापासून ते 2 वर्षाच्या आत आपल्याला हे रिपोर्टिंग होणं आवश्यक आहे. कारण जर एखादं बाळ ऐकत नाही ही प्रक्रिया जर आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आत कळाली तर आपण त्याचा इलाज म्हणजे सर्जिकली म्हणा किंवा फिश थेरपीने किंवा हिअरिंग एड्स देऊन आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो. पण जर ते ही प्रक्रिया जर आपल्याला 2-3 वर्ष 4 वर्षाच्या दरम्यान जर जाणवली तर ते ऐकण्याच्या प्रक्रियेत इम्प्रूव्हमेंट करणं, किंवा प्रत्येक माणूस हा ऐकल्यामुळेच बोलतो, तर बोलण्याची प्रक्रिया डेव्हलप फक्त ऐकण्यामुळे होत असते. एखादा मुलगा जर ऐकतच नसेल जन्मल्यापासून तर तो बोलणार सुद्धा नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला ऐकण्याच्या प्रक्रियेचा तपास लवकरात लवकर वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे. त्याचं निदान करून त्याचं इलाज 2 वर्षाच्या वयाच्या आतच ते व्हायला पाहिजे, तरच तो ऐकल आणि बोलल पण. पण बऱ्याच वेळा आता आपण बघतो की ऐकण्यात ऐकत नाही किंवा बोलत नाही, मुलगा बोलत नाही म्हणून आमच्याकडे येतात लोक वयाच्या 10 वर्षाच्या वयात. तेव्हा आमच्या लक्षात येतं की ते ऐकत नाही आहे आणि ऐकत नाही म्हणून बोलत नाही. मग त्यावेळी जेव्हा आम्ही त्यांच्या ऐकण्याबद्दलचे रिपोर्टिंग करतो किंवा ट्रीटमेंट करतो तेव्हा ते ऐकतील तर खरं, पण बोलण्याची प्रक्रिया तोपर्यंत लेट झालेली असते त्यामुळे बोलण्यात तेवढा फ्लुएन्स नसतो. म्हणून बोलणे हे जर आपल्याला लवकर यायला पाहिजे किंवा ऐकण्याची प्रक्रिया खरी ऐकणे हे आपल्याला वयाच्या 2 वर्षाच्या आतच व्हायला पाहिजे.
1: अच्छा डॉक्टर जलील मुजावर, जे आपण खरं तर पाहायला गेलं तर दररोज खूप म्हणजे असे क्रिटिकल असे ऑपरेशन पण करत असता, अशा बऱ्याचशा रुग्णांना आपण म्हणजे फक्त सोलापूरच नाही तर थ्रूआउट महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा ठिकाणून सुद्धा आपल्याकडे अनेक पेशंट्स येतात आणि जे क्रिटिकल पेशंट झाले असतात असे ऑपरेशन करतात कान नाक घशाच्या संदर्भामध्ये. आणि आपण जर हे पाहायला गेलं असे ऑपरेशन्स वगैरे पाहिलं तर तुम्हाला याची बेसिक गोष्ट कुठली वाटते की ह्या ऑपरेशनच्या लेवलपर्यंत ती केस येऊ नये याच्यासाठी अगोदरच काय प्रिकॉशन घ्यायला हवेत असं आपल्याला वाटतं?
2: कोणत्याही आजारांचे आपण, मी तुम्हाला सुरुवातीला म्हणल्यासारखं, जर त्रास होत असेल तर त्या तज्ज्ञाकडे जर आपण दाखवलं सुरुवातीलाच त्रास सुरू झाला तर त्याचं लवकर निदान होईल आणि लवकर ट्रीटमेंट होईल, जेणेकरून ते फार लेट होऊन ऑपरेशनच्या स्टेजपर्यंत येऊ नये. पण आता आपण जेव्हा पाहतो की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा ते फार उशीर होऊन आलेले असतात, त्यांचं हिअरिंग लॉस झालेलं असतं, मेंदूचा पडदा खराब झालेला असतो, कानात तुटलेले असतात, हाडामध्ये ते आजार गेलेला असतो, किंवा नाकाचे आजार अगदी ब्रेनपर्यंत गेलेले असतात, घशाचे आजार अगदी कंट्रोलच्या बाहेर गेलेले असतात. पण तरीसुद्धा आता या सध्याच्या प्रेझेंट युगामध्ये एंडोस्कोप आल्यापासून हे आजारसुद्धा आपण अगदी टोकाला जाऊनसुद्धा अगदी सुरळीतपणे बरे करू शकतो, कारण कानात जाणाऱ्या दुर्बिणी अगदी छोट्या छोट्या आहेत, आपण तिथपर्यंत जाऊन तो आजार बरा करू शकतो. बेस कल्ला म्हणजे अगदी ब्रेनच्या खालच्या भागातसुद्धा आपण नाकातून जातो आणि आपण तो आजार तिथं बरा करतो. पहिले जे अगदी फार मेजर ऑपरेशन व्हायचे ते मेजर ऑपरेशन अगदी आपण आता एंडोस्कोपीच्या याच्यामुळं अगदी सुरळीतपणे आणि सिम्प्लिफाईड करू शकतो. इव्हन कितीही मोठे आजार

0: आपण सोलापूरला एका साध्या क्लिनिकपासून ते आज एवढं प्रतिती अशी असं आपलं मुजावर हॉस्पिटल आपण उभा केलेलं आहे. तर या सर्व गोष्टी ज्या आपल्याला लहानपणापासून घडल्या याच्या पाठी म्हणतो तुम्हाला म्हणजे श्रेय जर द्यायचं म्हणतं तर तुम्ही कोणाला देण्यासाठी?
1: डेफिनेटली याचं श्रेय तर माझ्या आई वडिलांनाच. फार एक भावनिक प्रश्न विचारलाय, मी बोलू शकत नाही.
0: नाही कारण कसं आहे डॉक्टर साहेब, आम्ही जसं पाहिलेलं आहे की तुमचा पूर्ण इतिहास, तुमची जी पूर्ण हिस्ट्री आहे ती पण आम्ही थोडीशी माहिती काढली, तर त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपण खूप एका कॉमन बॅकग्राऊंडहून आलेला आहात. तुमचे घरचे जे आहेत ते खूप असे म्हणजे गरिबी परिस्थितीतून तुम्ही वर आलेले आहात आणि तुमचा लहानपणीचा जर इतिहास जरी पाहिला तर तुम्ही कंदिलावर अभ्यास करून सुद्धा शाळेमध्ये असताना तुम्ही फर्स्ट क्रमांकमध्ये 10वीला पास झालेला होता. तर अशा पद्धतीनं जर सगळा विचार केला तर आत्तापर्यंतचा एवढा सगळा प्रवास बघून तुम्हाला काय वाटतं की कॉमन घरातली मुलं सुद्धा एवढं मोठं प्रतियश मिळवू शकतात का? तुम्हाला काय
1: अगदी मिळवू शकतात. माझं जर तुम्ही पहिल्या विचारलेल्या प्रश्नाचं श्रेय तर मी माझ्या आईवडिलांनाच देईन. आणि आपण अगदी कॉमन म्हणजे अगदी गरीब ते गरीब घरामध्ये सुद्धा असे होत करू विद्यार्थी असतात आणि करतात ते आपण बघतो, भेटतात सुद्धा आणि मी ते केलेलं आहे.
0: यस. अच्छा. आणि असा एक विषय आहे की आता ज्यावेळेस तुम्ही तुमचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर जे मला पर्सनली माहिती आहे ते म्हणजे उस्मान जिल्ह्यातून खास करून लोहाऱ्यातून असे जर कोण पेशंट तुमच्याकडे आले तर प्रायोरिटीनं तुमच्याकडे अनेक खूप गर्दी असताना सुद्धा तुम्ही त्या पेशंटना घेता आणि कुठलीही फी न आकारता सुद्धा तुम्ही त्यांना पूर्ण उपचार देता. हे
1: आपण म्हणतो ना मातीचं ऋण असतं. माझ्या गावचे लोक येतात तेव्हा मला फार बरं वाटतं.
0: अच्छा.
1: मी त्यांना पेशंट म्हणून नाही घेत तर ते माझ्या गावचे आलेत म्हणून घेतो. नंबर नसताना सुद्धा घेतो आणि त्यांची मला सेवा करण्याची एक संधी मिळाली म्हणून मी त्यांची फीस नाही घेत. मी निशुल्क त्यांची सेवा करत असतो.
0: आणि डॉक्टर जलील मुजावरजी, खरं तर हे सांगण्याचं कारण असं होतं की हा शेवटचा जो पार्ट होता एक 2-4 मिनिटाचा तो याच्यासाठी होता की आमचा रेडिओ तेरणाचा एक ब्रीद आहे की आपली माणसं आपला आवाज. आणि आमचं जे हे रेडिओ तेरणाचं आपली माणसं जे आहेत आपल्या जिल्ह्यातली आहेत आपल्या गावातली आहेत आणि हे माणसं जे ग्लोबली खूप सक्सेसफुल झाले आहेत म्हणजे तुम्ही देश विदेशामध्ये तुमचे प्रबंध सादर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव हे खूप आदरानं घेतलं जातं की कान घसा नाक तज्ज्ञ म्हटलं तर मग डॉक्टर जलील मुजावर. तर हे जे आहे ते हे आमच्या उस्मानाबादचं वैभव आहे की जे खूप मोठ्या स्तरावर पोहोचलेलं आहे. तर हे आम्हाला आमच्या सर्व लोकांना पण कळावं आणि जे लोकल हिरो आहेत त्यांना ग्लोबल करण्याचं काम रेडिओ तेरणा करतं आपली माणसं आपला आवाजच्या माध्यमातून, त्यासाठी हा शेवटचा टच होता. आणि म्हणून तुम्ही त्या पाठीमागल्या फ्लॅशबॅकमध्ये गेलेला आहात म्हणून तुम्हाला असं कुठलं एखादं गाणं जे आहे की तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे त्या फ्लॅशबॅकमधलं?
1: ये दोस्ते हम नहीं छोडेंगे.
0: अच्छा. म्हणजे तुम्हाला शाळेतला पूर्ण भाग आठवला. तर डॉक्टर जलील मुजावर यांचं ENT हॉस्पिटल जे आहे ते सिद्धेश्वर मंदिराच्या समोर आहे जिथे आपल्याला ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे. आपण कधी पण गेलात आपल्या उस्मान जिल्ह्यातले म्हणून जर तुम्ही गेलात तर डॉक्टर जलील मुजावर हे आपल्या स्वागतासाठी तिथे असतील आणि तुम्हाला योग्य आणि खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतील. डॉक्टर जलीलजी, आपण या ठिकाणी आलात आणि खूप चांगली अशी कानाच्या बाबतीतली जी माहिती सांगितली कमी शब्दामध्ये पण अतिशय मार्मिक आणि योग्य ती माहिती होती ती सर्व आमच्या श्रोत्यांना ऐकून निश्चितच ते अवेअर झाले असणार आहेत, ते जागृत झालेले असणार आहेत. आपण आज रेडिओ तेरणामध्ये येऊन जी हे माहिती आपली शेअर केली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.
1: नमस्कार.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा हे ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला आपण फॉलो करा, लाईक करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900, 9970509900. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेअंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाइल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाइल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाइल 86 98 65 20 65. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त

0: विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSC कॉम्प्युटर सायन्स, BSC जनरल तसेच BCOM BA, MSC कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध, रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे. आपल्या भागामध्ये आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी पेरणीसुद्धा सुरू केलेली आहे. अनेक प्रकारची पिकं आपल्या भागामध्ये आपले शेतकरी बांधव घेत आहेत. याच्यामध्ये तूर असेल, सोयाबीन असेल, उडीद, मूग असेल, मका असेल, याचबरोबर अनेक प्रकारची पिकं आपण घेत असतो. याच माध्यमातून आपल्या भागामध्ये सोयाबीन जर तेलबिया पीक जर सोडलं तर या पुढचं जे पीक आपण पाहतो ते भुईमुगाचं पीक आहे. आणि भुईमुग पीक आपल्याकडे दोन हंगामामध्ये आपण घेत असतो. खरीप आणि उन्हाळ्या हंगामामध्ये सुद्धा आपल्याकडे भुईमुगाची उत्तम प्रकारे लागवड आणि उत्पादन आपण घेऊ शकतो. तर या खरीप हंगामामध्ये जर आपल्याकडे जमीन शिल्लक असेल आणि सोयाबीन पिकाचा मोह आपला जर थोडासा कमी झालेला असेल तर आणखी एक उत्तम प्रकारचं तेलबिया पीक जे आहे, ज्याला भुईमूग म्हणतो आपण, त्याची देखील लागवड आपण उत्तम प्रकारे करू शकतो. जर आपला इंटरेस्ट असेल भुईमूग लागवडीमध्ये तर निश्चितपणे ही माहिती आपल्या कामाची ठरणार आहे. तर मंडळी, भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पीक असून खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 2.57 लाख टन उत्पादन आणि उत्पादकता जी आहे ती 1082 किलो प्रति हेक्टर एवढी मिळालेली आहे. उन्हाळी हंगामात हे पीक 0.824 लाख इतक्या क्षेत्रावर घेतलं जातं, त्यापासून जवळपास 1.196 लाख टन उत्पादन मिळतं आणि त्याची उत्पादकता जी असते ती असते 1451 क्विंटल हेक्टरी अशी असते. तर हेक्टरी जर त्याची उत्पादक क्षमता वाढवायची असेल तर त्या बाबीसुद्धा आपण बघणार आहोत. पण सरासरी आपल्या भागामध्ये खरीप हंगामामध्ये अतिशय महत्त्वाचं पीक म्हणून आपण भुईमूग पिकाची लागवड करू शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघूयात. मध्यम भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होत असणारी जमीन या पिकास मानवते. पूर्वमशगतीमध्ये एक नांगरट आणि 2-3 कुळवाच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. तर यानंतर बघणार आहोत पेरणीची जी वेळ आहे ती खूप महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे 15 जून ते 15 जुलै अशी वेळ जरी असेल तर थोडंसं 10-15 दिवस मागंपुढे करून आपण पेरणी करू शकतो. जुलैच्या पूर्ण महिन्यामध्ये देखील आपण या भुईमूग पिकाची पेरणी करू शकतो. तर बियाण्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत भुईमुगाचे वाननिहाय बियाणे प्रति हेक्टरी जे आहे ते बघूयात. 100 किलो SB 11, TAG 24, TG 26, JL 501, Fule 60-21, 120 ते 125 किलो फुले प्रगती, फुले व्यास, TPG 41, फुले उनप, फुले उन्नती हे वान आपण उत्तम प्रकारे पेरणीच्या वेळेस वापरू शकतो. तर मंडळी यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. तर मंडळी बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम कार्बेंडेझियम किंवा 3 ग्रॅम मॅनकोझेब किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळून घेणं गरजेचं आहे. नंतर 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम स्फुरत विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे. बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणं खूप गरजेचं आहे. मंडळी यानंतर बघणार आहोत पेरणीतील अंतर. 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटर ठेवणं देखील खूप गरजेचं आहे. मंडळी भुईमूग पिकामधील आंतरपिकाच्या संदर्भात यानंतर जाणून घेऊयात. खरी भुईमूग पिकात सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपिकं 6-2 या प्रमाणात, भुईमूग अधिक ज्वारी 1:1 तर कपाशी 1:1 या प्रमाणात घ्यावी. आंतरपिकामुळं अधिक आर्थिक फायदा होत असल्याने प्रयोगांती हे सिद्ध देखील झालेलं आहे. भुईमूग अधिक सोयाबीन 4:1 आणि कडेने एरंडची लागवड 2 ओळी केल्यास पाने खाणाऱ्या आळीच्या नियंत्रणास मदत होऊ शकते. सुरू उसात उपट्या भुईमूग वाणाची आंतरपीक म्हणून लागवड करण्यासाठी 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून उसाची लागवड केल्यानंतर 1 आठवड्याने 10 सेंटीमीटर अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस आपण लागवड देखील उन्हाळ्यामध्ये करू शकतो किंवा आपल्याकडे जर शक्य असेल तर अनेक पिकांमध्ये भुईमुगाचं आंतरपीक आपण घेऊ शकतो. खत मात्रेच्या संदर्भात मंडळी बघूयात. पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी 20 गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. पेरणीच्या वेळेस 25 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुर देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापनामध्ये सुधारित शिफारशीनुसार भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्र सोबत जिप्सन हे देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. ते जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. तर हीसुद्धा आपण खताची मात्रा निश्चितपणे देऊ शकतो. आंतरमशागतीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरून घेणं गरजेचं आहे. 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या कराव्यात. 2 निंदण्या म्हणजेच खुरपण्या द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यानंतर आंतरमशागत जे आहे ते करू नका. भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर लगेच पँडीमिथॉलियन 1 किलो हा प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून ओलीवर फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच पेरणीनंतर तणाच्या बंदोबस्तासाठी 20-25 दिवसांनी इमॅझिथायपर 10% SL 0.075 750 मिली 500 लिटर पाण्यातून देणं गरजेचं आहे. आणि मंडळी एक लक्षात घ्या, जर आपण तणनाशकाचा वापर करणार असाल तर तणनाशकं जी उपलब्ध आहे त्याच्या वापराची पद्धत आपल्याकडे जे कृषी सेवक असतील किंवा कृषी विभागातील जे कर्मचारी असतील यातील तज्ज्ञ असतील यांना विचारून निश्चितपणे आपण तणनाशकांचा व्यवस्थितपणे वापर करू शकतो. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. खरी भुईमुगास फुले येण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 30 दिवस, आऱ्या सुटण्याची अवस्था जी आहे ती आहे 40 ते 45 दिवस, आणि शेंगा पोसण्याची अवस्था जी असते ती असते 65 ते 70 दिवस. या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाणी देण्याची आपल्याकडं एक व्यवस्था असणं गरजेचं आहे. भुईमूग पेरणीनंतर 4-5 दिवसांनी एक पाणी, त्याला आंबवणी म्हणतो आपण, म्हणजेच राहिलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 10 ते 12 वेळा पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. पीक संरक्षणाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. फुलकिडे तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी 10 मिली किंवा 8 मिली डिमेटोन 15% प्रवाही औषध 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, आणि पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 20 EC 4 मिली किंवा डेकोमेथ्रिन 28 EC 10 मिली किंवा किनॉलफॉस 25 EC 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करणं गरजेचं आहे. टिक्का तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास 25 ग्रॅम मँकोझेब डायथेन M45 या नावानं आपण ओळखतो 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणीसुद्धा करणं गरजेचं आहे. आता मंडळी बघणार आहोत काढणी आणि उत्पादनाच्या संदर्भामध्ये. पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात, शेंगाचे टरफल टणक बनते, शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यानंतर काढणीच्या तंत्राचा योग्य वापर करून खरीपात आपण जवळपास 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर हे भुईमुगाचं उत्पादन उत्तम प्रकारे घेऊ शकतो. मंडळी सर्वसाधारणपणे आता आपण जर बघत असाल तर आपल्या भागामध्ये भुईमुगाच्या पिकाची जी लागवड आहे ती थोडीशी आपण बघतो की मागे पडल्यासारखी वाटते आहे, कारण खरीपातील बरीशी जागा जी आहे, आता आपल्या मराठवाड्याचा आणि इतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर जवळपास 80% वर जमीन सोयाबीनच्या स्वाधीन आपण केलेली आपण पाहतो आहोत खरीपामध्ये. सोयाबीन पीक घेण्याबद्दल दुमत नाही, तरीसुद्धा आपल्याकडं जर आपण आता पाहिलं तरी भुईमुगाच्या पिकाची देखील जी एक मार्केट व्हॅल्यू आहे ती वरचेवर वाढताना दिसून येते आहे. आपण जर बाजारामध्ये बघत असाल तर ज्या आपल्या ओल्या शेंगा आहेत, भुईमुगाच्या ओल्या शेंगा, ज्याचा दर सध्या आपण 100 रुपये किलोपर्यंत बघत असतो, शेंगदाण्याचा दर तर त्यापेक्षा अधिकचा आहेच. त्याच्यामुळं तेलबिया पिकामधील अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे जे पीक आहे भुईमुगाचं पीक आहे, तर या पिकाच्या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जर योग्य विचार करून आणि तंत्रज्ञान वापरून जर ह्या पिकाची काढणी लागवण ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत जर व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे आपला वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि या पिकाची मागणी वर्षभर असते. तर पुन्हा अशाच माहितीसह मंडळी आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन 13 अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटरसह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनसाठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य 13 अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 99 59 00.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त, बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै, सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM, BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी पुन्हा आपलं एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील आपला आजचा चित्रपट आहे अतिशय इंटरेस्टिंग असा चित्रपट आहे. तो म्हणजे 1992 साली प्रदर्शित झालेला खुदा गवाह. हिंदी चित्रपट इतिहासामध्ये जे चित्रपट एक मैलाचा दगड ठरले त्यामध्ये खुदा गवाचा विशेष उल्लेख करावा लागेल. अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्या फिल्मी करिअरमधील हा त्यांचा तिसरा चित्रपट होता. तरीही उच्च निर्मिती मूल्ये आणि बिग सिनेमा ज्याला म्हणावं असा हा मल्टी स्टारर आणि मेगा सिनेमा होता. अमिताभ बच्चन यांनीही कितीदा तरी बोलताना खुदा गवाह हा त्यांच्या फिल्मी करिअरमधील उत्तुंग शिखर होता हे कबूल केलं. तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत खुदा गवाह या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या अंतर्गत खुदा गवाह या 1992 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

खुदा गवाह या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता थोडक्यात बघणार आहोत. ही कहाणी सुरू होते अफगाणिस्तानच्या एका वेगळ्या स्पर्धेने. या रेसमध्ये बादशाह खान आणि बेनझीर यांची भेट होते. बेनझीरला मिळवण्यासाठी बादशाह खान तिची आट मान्य करतो आणि विवाह बंधनात अडकतो. परंतु भारतात गेल्यानंतर तो चक्रव्यूहामध्ये अडकतो आणि त्याला जेलमध्ये जावे लागते. परंतु अनेक वर्षानंतर पुन्हा बादशाह खान आणि बेनझीर यांचं मिलन होतं. प्रेम पुन्हा जिंकतं. या कामी त्यांना मदत करते त्यांची मुलगी, मित्र खुदाबक्ष आणि राजा. अशी काहीशी कथा असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. अफगाणिस्तान असेल किंवा भारत असेल, या दोन्ही देशांमधील एक वेगळं वातावरण या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहावयास मिळालं. तेव्हा आज आनंद घेणार आहोत खुदा गवाह या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मित्रांनो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या अंतर्गत खुदा गवाह या 1992 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

खुदा गवाह या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले स्टार ऑफ द मिलेनियम अमिताभ बच्चन, श्रीदेवी, नागार्जुन, शिल्पा शिरोडकर, डॅनी डेंजोपा, किरण कुमार आणि विक्रम गोखले. अर्थातच अमिताभ यांनी सर्वच पातळीवर या चित्रपटामध्ये बाजी मारली. अमिताभ यांच्या या चित्रपटातील बादशाह खानच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये दुहेरी भूमिकेत श्रीदेवी दिसून आल्या आणि त्यांना बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार देखील फिल्मफेअरने दिला. याचबरोबर बेस्ट सपोर्टिंग रोलसाठी शिल्पा शिरोडकर आणि डॅनी डेंजोपा यांनाही फिल्मफेअरने गौरविले. अनेक कलाकार आणि अभिनेते अशा भूमिकांसाठी प्रयत्न करत असतात ज्या भूमिका बऱ्याच वर्षांनी एखाद्या कलाकाराच्या नशिबी येतात. खुदा गवाच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारानं आपली भूमिका जिवंत केली आणि पडद्यावर साकारताना ती भूमिका ते कलाकार जगले. म्हणून आजही खुदा गवाह या चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या भूमिका आजही जिवंत वाटतात.

मित्रांनो, खुदा गवाह या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. या चित्रपटाला संगीत दिलं होतं संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी, तर गीतं होती आनंद बक्षी यांची. खुदा गवाह या चित्रपटातील गीतं गायली होती कविता कृष्णमूर्ती, मोहम्मद अजीज, अलका याज्ञिक आणि सुरेश वाडकर यांनी. सर्वच गीतं सुपरहिट ठरली. दिग्दर्शक मुकुल एस आनंद यांनी उत्तम दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाच्या संगीताकडे सुद्धा गांभीर्यानं लक्ष दिलं होतं. एकूणच या चित्रपटाचा लुक हा नयनरम्य होता, त्याचमुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय खुदा गवाह या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज।
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना। इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर। संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। मोबाईल 94 219 78 078। प्राध्यापक निंबाळकर सर, मोबाईल 90 96 52 88 83। प्राध्यापक जाधव सर, मोबाईल 86 98 65 20 65।
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। आणि मी आहे RJ प्रगती, पुन्हा आलीये क्लासिक रेडिओ शो मध्ये। नमस्कार। आजच्या आपल्या या भागात सर्वांचं खूप मनापासून स्वागत। पण आजचा भाग सादर करताना मलाच खूप दडपण आलंय, कारण मी बोलणार आहे तुकोबांबद्दल। आता तुकोबांचे अभंग याविषयी बोलणं किंवा तुकोबांविषयी बोलणं म्हणजे सूर्यासमोर पणतीनं बोलण्यासारखंच आहे ना, हो ना। मला कायम तुकोबांचे अभंग ऐकताना वाटतं की विठ्ठलाचं ते विटेवरचं सावळं परब्रह्म सगुण साकारून स्वतःला तुकोबांच्या अभंग भक्तिरसात बुडवून घेण्यात धन्यता मानत असतील, इतके त्यांचे अभंग रसाळे। आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याला आजही ते इतके रिलेटेड करणारे आहेत की म्हणूनच तुकोबांचे अभंग आजही आपल्या मनात आहेत आणि साऱ्यांनाच सामर्थ्य देतात। संत नामदेव आणि श्री विठ्ठलाच्या प्रेरणेनं तुकोबांनी कवित्व स्फूर्ती घेऊन अभंग रचना केली। ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या बळावर कवित्व करणारी आणि लिहिणारे आपल्याला पुष्कळ कवी माहिती आहेत आणि आहेतही, पण भगवंताच्या आणि गुरुदेवाच्या प्रेरणेनं अनुभवजन्य असं जे काव्य असतं ना, तेच अजरामर असतं आणि ते अक्षर साहित्य ठरतं। तुकोबांचे अभंग हे महाराष्ट्राच्या साहित्य कलेचं अनमोल लेणं आहे। अभंगाचं हेच लेणं आज आपण अनुभवणार आहोत। सुरुवात करूया आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची त्यांच्या लोकप्रिय अभंगासोबत, जो अभंग साक्षात भगवंताचं दर्शन आपल्याला घडवतो। सुंदर आहे ते ध्यान लताबाईं।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे तुकोबांच्या अभंगावरती. खळे काकांचं संगीत, लता मंगेशकर यांचा आवाज आणि तुकोबांचा हा अभंग. भेटी लागे जीवा, लागली सी आस, काय सुंदर शब्द आणि काय अभंग रचना तुकोबांना स्फुरलीय. भेटी लागे जीवा यात विरहिणीमध्ये जी विरह यातना आहे ती इतकी तीव्र आहे हे समजून सांगताना तुकोबांनी इतकी उदाहरणं दिली आहेत, जसे की पूर्वी सासरी आलेल्या मुलीची आई वडिलांची महिनो महिने गाठ भेट होत नसे, तेव्हा भाऊबीजेच्या निमित्तानं भाऊ तिच्या घरी येऊन तिला घरी घेऊन जात असे. दिवाळीचे दिवस येऊ लागले की त्या सासूर वासिनीचं जीव अगदी कासावीस व्हायचा की माझा भाऊ कधी येतोय आणि मला माहेरी घेऊन जातोय. अशीच अवस्था तुकोबांनी सांगितली की हा संसार सोडून कधी माझा विठू माझ्या हक्काच्या घरी घेऊन जातोय आणि कधी एकदा माऊलीची भेट घडतीये तिकडेच त्यांचे डोळे लागून राहिले होते. विठ्ठलाविषयीचं असणारं प्रेम, त्याला भेटण्यासाठी लागलेली ओढ आणि विठ्ठलावर असणारा विश्वास हे सारं काही हा अभंग सांगून जातो. चराचरात विठ्ठल पाहणारे होते तुकोबा आणि म्हणूनच ते म्हणायचे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तुकोबांचा हाच लोकप्रिय अभंग घेऊन आलीये श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि लता मंगेशकर यांचा आवाज. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हा अप्रतिम अभंग.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे तुकुबनवरती. खळे काकांचं संगीत, लता मंगेशकरांचा आवाज आणि तुकारामांचा हा अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. मला असं वाटतं की पशु पक्ष्यांची सोयरीक जोडणारे, त्यांना आपलेसं करणारे हे संत कवी खरे पर्यावरणवादी होते. त्या काळी कदाचित पर्यावरण हा शब्दही नसेल, पण निसर्गाची जाण होती. जेव्हा जेव्हा तुकाराम महाराज एकांतवासात एकटे देहूच्या डोंगरावर जात असत, तेव्हा तिथे डोंगराच्या झाडांशी पशु पक्ष्यांशी गप्पा मारत असत, बोलत असत. ते वृक्षवल्ली पशुपक्षी हे बंधू, सखा, भगिनी, माता, पिता किंवा त्यांच्या मैत्रिणी त्यांना वाटत असायच्या. त्यांच्याशीच मग ते मनातली सुख दुःख हितगुज व्यक्त करत असत. मग निसर्गाच्या सानिध्यात ते एकांत वासात त्यांना जे परम सुख मिळे ते त्यांना मोक्षाचा आनंद देत होता. त्या आनंदात पक्षीही सुरात गाऊन साथ देत असत आणि त्यात ते इतके तल्लीन होत असत की संसाराच्या साऱ्या दुःखाचा त्यांना विसर पडत असे. आता तुमची ही सगळी दुःख ही तुम्ही विसरा, कारण पुढचं गाणं तसंच आहे. म्हणजे आषाढ महिन्याची चाहूल लागली की चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी जमू लागतात. खूप आनंदात असतात ते. सर्व जातीभेद विसरून, राग अभिमान सगळं टाकून, निर्मळ मनानं एकमेकांच्या पायात ते तिथं पडतात. ताळ मृदुंगाच्या भजनात सगळे वारकरी जसे विठोमयी होतात, याचंच हे वर्णन. तेव्हा चला आपणही या अभंगासोबत विठोबामयी होऊन जाऊया. खेळ मांडियाला वाळवंट खाई. तुकारामांची ही अप्रतिम अभंगरचना फक्त क्लासिक रेडिओ शो मधून येते तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल, आपण अनुभवतोय तुकोबांची अभंगवाणी. विठ्ठल म्हणजे पांडुरंग, हा अर्थात तुकोबांचा सखा, समंगडी, भक्तीचं साधन आणि संपूर्ण समर्पण असेल तर तो पांडुरंग गवसतोच. आणि तो एकदा मिळाला की संपूर्ण आयुष्य अपार अशा परमानंदात व्यापून जातं. आयुष्यातली परिस्थिती कितीही बिकट असली, तुमच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले तरी देअर इज अ वे आउट, मार्ग हा निघतोच आणि आनंद हा मिळतोच. हेच तुकोबांनी आपल्याला सांगितलंय. आनंदाची परमोच्च अवस्था कुणाला अनुभवायची असेल तर अखंड नामस्मरणात बुडून जायला हवं. म्हणजे आत्ताच्या भाषेत तुम्ही गॉड फ्रेंडली व्हायला हवे. तुकाराम महाराज हा पूर्ण आनंद अनुभवत होते. तो अपूर्व अनुभव प्रकट करताना त्यांनी विठ्ठलाला सांगितलं की आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आता तसं बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीत आनंद दडलाय. आपणच तो शोधायला हवा. पण आपण काय करतोय, एक नंतर एक कम्प्लेट. पण आनंदाची उधळण करणारे तुकोबांचे अभंग आज आपण ऐकतोय. त्यामुळं तुकोबांना सर्वोच्च आनंद मिळायचा तो केवळ भगवंताच्या नामातून. जय जय रामकृष्ण हरी याचाच गजर आताही होणार आहे. ऐकूयात संत तुकारामांचा हा लोकप्रिय अभंग क्लासिक रेडिओ शो मधून येतोय तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. संत तुकारामांच्या अभंगाला चाल देऊन आणि गाऊन श्रीनिवास खळे आणि लता मंगेशकर या जोडीनं आपल्याला एक खजिनाच दिलाय असं मला वाटतं. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण ऐकतोय तुकोबांचे अभंग. संत तुकारामांची भाव कविता म्हणजेच अभंग, आणि हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं महान द्योतक आहे. वारकरी, ईश्वर भक्त, साहित्यिक, अभ्यासक आणि सामान्य आपल्यासारखेच रसिक आजही अभंगाचा अभ्यास करतात. यातच सारं आलं की, आणि म्हणूनच आज सुद्धा ही लोकप्रियता कमी झाली नाहीये, कायम वाढतच राहणार आहे. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, असं म्हणलंय ते काही उगाच नाही. भक्ती, ज्ञान आणि वैराग्यानं ओथंबलेले संत, ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अदैवताच मनोमन पूजा बांधते. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे, यज्ञ करो असे म्हणत शब्दावर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला त्यावेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्या अभंगातून त्यांनी जातीभेदावर टीका केली, श्री विठ्ठलावरची भक्ती प्रकट केली आणि अध्यात्माचा सार साध्या सोप्या भाषेत सांगितला. त्यामुळं देश, काळ, लिंगभेदाच्या पलीकडं त्यांची काव्य प्रतिभा आपल्याला झेपावलेली दिसते. चला ऐकूया असाच एक अभंग. क्लासिक रेडिओ शो मधून येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला, कमोदिनी काय जाणे तो परिमल.

वा, खळे काकांचं संगीत खेची दान देगा देवा, तुकोबांचा हा लोकप्रिय अभंग, त्यांच्या अभंगाविषयी काय बोलावं हेच मला आज सुचत नाहीये. खरंच जसं मी मगाशीच म्हटलं, सूर्यासमोर जसे एका पणतीनं स्वतःच्या तेजाचं महत्व सांगावं असं काहीसं मला आज क्लासिक रेडिओ शो करताना वाटतंय. त्यांच्या शब्दाची ताकद आणि महती याबद्दल काय बोलावं. इंद्रायणी नदीतही जे अभंग बुडले नाहीत तर ते तरले ही गोष्ट तर सर्वश्रुत आहे. संत तुकाराम या अभंगात म्हणतात की तुझं नाम हेच मी आयुष्यात जोडले, सगळ्यात मोठं धन आहे, हीच माझी संपत्ती आहे, कारण या धनासमोर बाकी कुठल्याही धनाचं काहीही महत्व नाहीये, काहीच मोल नाहीये. तुकारामांच्या जीवनाविषयी तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील तर अत्यंत श्रीमंती आधी त्यांच्याकडे होती, मात्र तितकंच दारिद्र्य नंतर त्यांनी उपभोगलं. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले, पहिले अनेक जवळच्या लोकांचे मृत्यू त्यांना पहावे लागले, त्यामुळे त्यांचे प्रत्येक अभंग हा अनुभवातून स्फुरलेला होता आणि म्हणूनच आजच्या काळातही तो आपल्याला रिलेट करणारा आहे. तुकोबांची अभंग गाता म्हणजेच सर्वस्पर्शी जीवनच, त्यांचे अभंग म्हणजे अक्षर वाङ्मय, त्यांची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे त्यांचं हे भावकाव्य. या काव्यातील गोडवा आणि भाषेतील रसाळता अतुलनीय आहे. कन्या सासुरासी जाई मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटीसी केशवा, चुकलिया माय बाळ हुरहुर पाहे जीवना, वेगळी मासोळी तैसी तुका तळमळी, विठ्ठलाची लागलेली ओढ आणि या ओढीनं तुकोबांना लागलेली व्याकुळता किती सहज सुंदर उदाहरणामधून त्यांनी स्पष्ट केली आहे आणि म्हणूनच त्यांचे अभंग आजही थेट हृदयाला भिडतात. टाळ मृदुंगाच्या भजनात जसे सर्व वारकरी विठोबामय होतात तसेच हे अभंगवाणी ऐकताना आपण होतोय. तेव्हा चला पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करणारा अभंग येतोय तुमच्या भेटीला, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आज इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या नव्या भागात. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो होता तुकोबांच्या अभंगवाणीचा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. पुन्हा भेटूयात नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत MSTCET उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे अंतिम दिनांक 16 जुलै पर्यंत वाढवण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रासह

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

Smile.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

मनाचा आरसा. संगीत आपल्या मनाचा संवाद. गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग. हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज. ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.